102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 1 जून 2026. यावेळी सकाळचे 5:57 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो. मंगलवाद्याने आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. काही क्षणातच हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांना. शांता शेळके यांच्या भक्तिगीताला संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

दामोदर शिरवळे यांचं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं, प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. श्रोतेहो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांना. संत शिवदास यांच्या भक्तिरचनेला संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं.

जी आर पालकर यांचं बुद्धगीत आत्ताच आपण ऐकलत. विठ्ठल उमा पाणी सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही देशभक्ती रचना.

0: रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे देशभक्ती गीत आत्ताच आपण ऐकलत आणि या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत चिंतन या विचार मंथनाच्या कार्यक्रमात श्रीमती इंदू वैद्य यांच्या विचारांचा भाग 4.
1: मी श्रीमती इंदू वैद्य. माझा चिंतनाचा विषय आहे देशाभिमान. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे. क्रांती हा मानवाचा निसर्गसिद्ध हक्क आहे असे शहीद भगतसिंग यांनी म्हटले आहे. देशधर्म यांच्यासाठी रणी झुंजताना मृत्यू जास येई त्याचे भाग्य थोर जाणा. प्रत्येकाला आपल्या भारत देशाबद्दल अभिमान असावा. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी प्राणपणास लावले. 1920 लोकमान्य टिळकांचे महानिर्वाण झाले आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची सूत्रे महात्मा गांधींनी हाती घेतली. यानंतर 1942 चले जाव आंदोलनाने पुढे उग्र रूप धारण केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना उभारून हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्रे वर जोराचा प्रहार केला व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाली. 150 वर्ष आपला भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. या दिवशी हा स्वतंत्र झाला व 26 जानेवारी 1950 या दिवशी घोषित केले की सार्वभौम राष्ट्र म्हणून जगाने भारताला मानवंदना केली. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. अनेक थोर नेत्यांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली, लढले व अमर झाले. अशा देशासाठी आपणसुद्धा फूल नाही फुलाची पाकळी अर्पण केली पाहिजे. सुशिक्षितांमध्ये व तरुणांमध्ये स्वातंत्र्य प्रेम देशाभिमान जागा झाला पाहिजे. संघटित व्हायला पाहिजे. कुठलेही काम संघटित होऊनच करायला पाहिजे. हाताच्या 5 बोटापैकी कुठलेच बोट दुसऱ्यासारखे नसते, पण तरीही एखादी वस्तू

0: उचलताना पाचही बोटे एकत्र येतात. पाचच बोटे पण हजारो कामे करीत असतात, कारण एकत्र आल्यावर ती बोटे नसून मूठ बनते. बोटे म्हणजेच माणसे व मूठ म्हणजेच संघटना. ही शक्ती एकट्यात नाही, ती शक्ती संघटनेत आहे. देशाचे कोणतेही काम संघटनेने करावे. देशाचा, झेंड्याचा, राष्ट्रगीताचा अभिमान बाळगावा. झेंड्याचा अपमान करू नये. देशाला हा माझा देव आहे व जनसेवा हीच माझी देवपूजा आहे हे लक्षात ठेवावे. अभिमान करू, बलिदान करू. उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी देह धारातीर्थी ठेवले त्या झाशीची राणी तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यासारख्या स्वातंत्र्यसंग्रामातील योद्ध्यांबाबत जसा आपणास अभिमान आहे, त्याचप्रमाणे महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्यासारखे समाजसेवकही आपली श्रद्धास्थाने आहेत. महाराष्ट्राला धर्म, त्याग, वैराग्य, स्वाभिमान यांची परंपरा लाभलेली आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वावलंबी, अभिमानी असले पाहिजे. स्वातंत्र्य हा प्रगतीचा प्राण आहे. स्वतंत्रता ही व्यक्ती, समाज, देश या साऱ्यांच्या विकासासाठी अनिवार्य आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्यात स्वतःच्या हक्काच्या जाणीवबरोबरच जबाबदारीची जाणीव ही असणे आवश्यक आहे व देशाचा अभिमान हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. वंदे मातरम, वंदे मातरम.
1: श्रोते हो, आत्ताच आपण चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात श्रीमती इंदू वैद्य यांच्या विचारांचा भाग चौथा ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी या दैनंदिन सत्रात निंबोळी अर्कासाठी निंबोळ्या जमा करणे, वाळवणे आणि त्याची साठवणूक करणे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल. वाचक स्वर आहे मृणालिनी दहीकर यांचा. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जाईल. दिनविशेष आपण ऐकू शकाल सकाळी 6:55.

सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. मिश्र संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि याच कार्यक्रमाच्या उर्वरित रचना सकाळी 8:40 प्रसारित होतील. सकाळी 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी ठीक 10 वाजता. सकाळी 10:30 NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी 11 वाजता आपकी पसंद हा कार्यक्रम, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जाईल.

आहेत 5:30 आणि युवावाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:15 आणि वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 7:30 आणि आपलं घर आपलं वावर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात वन स्टॉप सेंटर याविषयी केंद्र प्रशासक मिनलताई जगताप यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचे प्रसारण 102.7 मेगाहर्ट्झवर.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना.
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.
2: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत.
3: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
4: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
3: सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
4: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
3: किंमत कमी उत्पन्न नामी.
4: संपर्क 950-377-47-97.
2: प्रसारित करीत आहोत दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी.
5: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकणार आहात. निंबोळी अर्कासाठी निंबोळ्या जमा करणे, वाळविणे आणि त्यांची साठवणूक करणे याविषयी माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांवरील कीड नियंत्रणाच्या दृष्टीने कडुलिंबाचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे. कपाशीवरील बोंडअळ्यांच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% फवारणीची शिफारस केलेली आहे. हीच शिफारस तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, हरभऱ्यावरील घाटे अळी तसेच भाजीपाला पिकांवरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी सुद्धा केलेली आहे. निंबोळी अर्काची फवारणी ही विविध किडींच्या व्यवस्थापनासाठी परिणामकारक असून आर्थिकदृष्ट्या रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत किफायतशीर ठरते. निंबोळी अर्कातील द्रव्यगुण किडींना खाद्य प्रतिरोधक ठरतात. निसर्गातील मित्रकिडींना कमी हानिकारक आणि वातावरणात दूषितपणा थांबविण्याच्या दृष्टीने निंबोळी अर्काची फवारणी उपयोगी आहे. कडुलिंबाची झाडे शेताच्या बांधावर, सार्वजनिक ठिकाणी, सडकीच्या दुतर्फा आणि इतर बऱ्याचशा ठिकाणी आढळतात. जून महिन्यात या झाडांवरील निंबोळ्या पक्व होऊ लागतात. या परिपक्व निंबोळ्या खाली पडतात, ते सहज गोळा करून उन्हामध्ये चांगल्या वाळवाव्यात. वाळविलेल्या निंबोळ्यांवर बुरशी लागत नाही. चांगल्या वाळविलेल्या निंबोळ्या पोत्यांमध्ये भरून साठवून ठेवाव्यात. कापूस, तूर आणि हरभऱ्यावरील घाटे अळींच्या नियंत्रणासाठी तसेच भाजीपाला आदी पिकांवरील किडींच्या व्यवस्थापन

0: कामासाठी निंबुळ्या जमा करून वाळवून स्वच्छ करून साठवून ठेवणे जरुरीचे आहे. पिकांवरील फवारणीच्या वेळी आवश्यकतेनुसार त्या सहज उपलब्ध होऊ शकतील आणि अगदी कमी खर्चात कीड नियंत्रणाचे उपाय आपल्याला करता येतील. शेतकरी बंधू भगिनींनो, बाजारामध्ये उपलब्ध असलेली कीटकनाशके खर्चिक आहेत. निंबुळीचा अर्क घरीच आपल्याला तयार करता येतो, त्यासाठी बाजारामध्ये जाऊन विकत घेण्याची आवश्यकता नाही. शेतकरी बांधवांनी आपल्या घराच्या परिसरातील, शेतातील आणि रस्त्यावरील कडुलिंबाच्या झाडाखाली पडलेल्या निंबुळ्या गोळा करून ठेवाव्यात. त्याचा योग्य वापर करून किफायतशीर कीड नियंत्रण साध्य करावं. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आपण निंबोळी अर्कासाठी निंबुळ्या जमा करून त्या वाळवून आणि त्यांची साठवणूक करून कमी खर्चिक निंबोळी अर्क तयार करू शकाल. शेतकरी बंधू भगिनींनो, ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कृषीवाणी हा दैनंदिन कार्यक्रम ऐकलात. वाचक स्वर होता मृणालिनी दहीकर यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी यवतमाळ, यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणातच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात.

0: एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय, की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल, किंवा रेडिएशन्स कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते. आणि कधीकधी जेनेटिक पण असतं, म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जे अंडी तयार होत असतात, ती अंडी तयार व्हायची कमी होतात आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ, त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधीकधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधीकधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत, ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते, त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात आणि ती पण स्त्रीला जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्तीनंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात, ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो 3 गोष्टींमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो. त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: सकाळचे 6:50 होत आहे. प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार. श्रोते हो नमस्कार.
2: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
3: हो, तथा आम्लवर्षण किंवा ॲसिड रेन, आम्लवर्षण ॲसिड रेन आम्ल पर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्लवर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ॲसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पी एच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पी एच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूं

0: चे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन, आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर म्हणजे फोटोसिंथेसिस हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो त्याची वाढ खुंटते आणि आम्लवर्षणामुळे नद्या ओढे तळी सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट कॉन्क्रीट धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. सुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील ॲक्रोपोलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे मज्जासंस्थेचे त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवर जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे दॅट इज कॉपर आणि शिस म्हणजे लेड यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
1: श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ॲसिड रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकलेत. 102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आधुनिक मराठी काव्यगगनात अनेक स्वयंप्रकाशित तारे आपल्या लीलया लेखणीने अजरामर झाले आहे. त्यापैकीच एक म्हणजे कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी. श्रोतेहो, आज कवी बी यांची जयंती. यांचा जन्म 1 जून 1872 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे झाला. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांचे वडील मुरलीधर बाजी हे व्यवसायाने वकील होते. कवी बी यांचे शालेय शिक्षण यवतमाळ आणि अमरावती येथे झाले. वयाच्या 18 आणि 19व्या वर्षी त्यांनी काव्याचा श्री गणेशा केला. कादंबरीकार हना आपटे यांच्या करमणूक पत्रात त्यांची प्रणय पत्रिका ही पहिली कविता 14 सप्टेंबर 1891 रोजी प्रसिद्ध झाली आणि याद्वारे साहित्य शारदेच्या दरबारात त्यांनी आपले दमदार पाऊल टाकले. श्रोतेहो, 1911 त्यांची वेडगाणे ही आणखी एक कविता कार मित्र यांच्या मनोरंजन या मासिकात प्रसिद्ध झाली. ते सुरुवातीस नारायण मुरलीधर गुप्ते या नावाने काव्य प्रसिद्ध करीत होते, पण त्यांचे मित्र शंकर विठ्ठल दीक्षित यांनी त्यांना बी म्हणजेच मधमाशी हे टोपण नाव सुचवले आणि तेव्हापासून नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी झाले. त्यांचे विविध विषयांवरील लेख

वराड समाचार या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असत. त्यांचा संस्कृत, इंग्रजी भाषा आणि प्राचीन मराठी काव्याचा गाढा अभ्यास होता. संत ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर या प्राचीन कवींच्या ग्रंथावर त्यांनी विस्तृत टीकात्मक लेखन केले होते. त्यांचा योगासनावर सखोल अभ्यास होता. त्यांनी प्रत्येक आसनावर विस्तृतपणे लिखाण केले होते. ते प्रसिद्धी परांमुख तसेच मितभाषी होते. त्यांचा स्वभाव एकांतप्रिय होता. फुलांची ओंजळ हा कवी बी यांचा काव्यसंग्रह 10 जुलै 1934 रोजी प्रसिद्ध झाला. या काव्यसंग्रहास आचार्य अत्रे यांच्याबद्दल लिहितात, नावाने जरी कवी बी असले तरी त्यांच्या कविता एवन दर्जाच्या आहेत. त्यांच्या 49 कवितांचा हा संग्रह म्हणजे जणू मराठी काव्यावर चढवलेला एक सुवर्ण अलंकारच आहे. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही

विस्तृत टीकात्मक लेखन केले होते. त्यांचा योगासनावर सखोल अभ्यास होता. त्यांनी प्रत्येक आसनावर विस्तृतपणे लिखाण केले होते. ते प्रसिद्धी परांमुख तसेच मितभाषी होते. त्यांचा स्वभाव एकांतप्रिय होता. फुलांची ओंजळ हा कवी बी यांचा काव्यसंग्रह 10 जुलै 1934 रोजी प्रसिद्ध झाला. या काव्यसंग्रहास आचार्य अत्रे यांच्याबद्दल लिहितात, नावाने जरी कवी बी असले तरी त्यांच्या कविता A1 दर्जाच्या आहेत. त्यांच्या 49 कवितांचा हा संग्रह म्हणजे जणू मराठी काव्यावर चढवलेला एक सुवर्ण अलंकारच आहे. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या बोलेना. श्रोते हो, संगीतकार वसंत प्रभू यांचा संगीताचा साज आणि लताबाईंचा मधुर आणि कोमल स्वर साज म्हणजे जणू दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. कवी बी यांचे नाव ज्या कवितांमुळे महाराष्ट्रात अजरामर झाले आणि त्यांच्या कळसावर पताका चढवली गेली ती कविता म्हणजे कमळा. श्रोते हो, कवी बी यांच्या कविता मराठी साहित्यात अत्यंत उच्च दर्जाच्या मानल्या जातात. यांचा 30 ऑगस्ट 1947 रोजी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील बरारीपुरा भागात त्यांच्या ज्येष्ठ कन्या वत्सला खंडेराव प्रधान यांच्या घरी या स्वयंप्रकाशित ताऱ्याचा अस्त झाला. श्रोते हो, आजच्या अनेक कवींना स्फूर्ती पुरवण्याइतके तेज आणि सामर्थ्य त्यांच्या कवितेत भरलेले आहे. त्यांचा चाफा हा भविष्यातही काव्यरूपी तरवळत राहील.

0: देखिए साईं बाबा तेरे हजारों हाथ, प्रतिदिन शाम 6:30 बजे
1: सिर्फ डीडी नेशनल पर, देश का पहला चैनल, देश का अपना चैनल।
2: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत।

0: फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। आता सविस्तर बातम्या। भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला। गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं। सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या। 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली। केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला। भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं। अजहून आहे बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला। अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली। त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते। सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे। संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे। भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि

0: सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनीत अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियों, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात. लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा, सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल, तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे.

आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे जागतिक दूध दिवस. जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 सालापासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. आपल्या शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचं महत्त्व पटवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आयुष्याच्या कणाकणाचा रसास्वाद घेणारं बहुरंगी बहुढंगी स्वच्छंद अन अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात गोनीदा यांचाच स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना आणि विद्वत्तेला मानाचा मुजरा. मराठीतील सुप्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांची आज जयंती. आध्यात्मिक वृत्तीचे कवी बी यांच्या लेखनशैलीचं मुख्य वैशिष्ट्य होतं दीर्घ कविता. कवी बी यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या काव्य प्रतिभेला त्रिवार वंदन. मराठी वाङ्मयातील विनोदाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या आणि साक्षात आचार्य अत्रे यांनी ज्यांचा मराठी भाषेतील विनोदपीठाचे आद्य शंकराचार्य असा गौरवपूर्ण उल्लेख केला त्या श्रीपाद कृष्ण अर्थात तात्यासाहेब कोल्हटकरांचा आज स्मृतिदिन. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या थोर साहित्यिकाच्या स्मृतींना शतशः प्रणाम. शारीरिक अपंगत्व येऊनही जी हरली नाही, जगभरातल्या दृष्टीहीन आणि मुकबधिर व्यक्तींचा जी आदर्श आहे, आजही जिच्या साहित्यकृतीतून जगासमोर प्रेरणेचा सेवेचा वसा आणि वारसा मांडला जातो, अंध मुकबधीर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेली पहिली व्यक्ती अर्थात समाजसेविका हेलन केलर, आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. श्रोतेहो, आजचे दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, आमचं प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरोडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचं मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेजमधला किंवा दुसऱ्या स्टेजमधला किंवा तिसऱ्या स्टेजमधला हे तुम्ही कसं काय पडता येता?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना, हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेप सांगायचं आहे, तर आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी का सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं वाटतं.
1: कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना, हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचं आहे. आपण कसं समजतो की स्टेज वन स्टेज

0: टू स्टेज थ्री स्टेज फोर आहे जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट्स असतात. तर 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज 2 आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज 4 कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज 3 आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज 4 आहेत. करेक्ट. पण स्टेज 4 म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज 1 मध्ये 90% ऑफ ऑल दी ओरल कॅन्सर्स आर क्युरेबल. दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन स्टेज 4 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: पेशंटला समुपदेशनाची गरज असते. जेव्हा खरं तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खरं तर पेशंट खूप कोलॅप्स होतो. कारण का पैशांचा खेळ तिथे असतो, पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
0: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिश मध्ये स्टेटमेंट बट च्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो, आणि बट चा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल. तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार. आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगली आहे. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ऍज कम्पेअर्ड टू जे वेस्टर्न वर्ल्ड, त्यामध्ये कोणीही नसतो, खूप कमी लोक असतात. आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं
0: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आयचच नाही असं नाही आहे. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी आहेत? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज 4 पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
0: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. 3 एज इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्या रुग्णामध्ये कॅन्सर आहे. असे लोक असतात, मला माहित नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहित नाही की अल्सर्स आहे. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये, तेव्हा तुमचं ध्यान जातो की ते अल्सर आहे. सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी, तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो, लोक यूपी, बिहार, वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ऍज कम्पेअर्ड टू प्रिव्हियसली. जेव्हा 10 वर्षाआधी मी टाटाला होतो, आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी, वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखे सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, राशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्येही आपण आपला सेवा देतो. तिथे आपण ओपीडीही करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो, असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: तो फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना, 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सर सर्जनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं, तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. दोन हप्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही त्यानंतर आपण पुढे एस्केलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल स्पेशल असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता, किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटतं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतं की हे कॅन्सर निघू शकतो, मोर दॅन 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं, छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथॉलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो, कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट, बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल, तुमची दात खराब आहे तरी पण तुमचा गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
1: अच्छा.
0: आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत?
0: लिम्फ नोड्स, इंग्लिश मध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गाठी गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
0: तुमच्या माझ्याकडे आहे.
1: अच्छा.
0: ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो.
1: अच्छा.
0: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
1: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
1: अच्छा.
0: पेन करत नाही पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा.
0: हा. आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: अँड नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टंट मेटास्टेसिस, आपला टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे अजून कुठे पसरलेल तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही, ओल्ड कॅन्सर नाही होत, पण श्वासनलिकाचे डिफरंट कॅन्सर असतात. लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, ते वोकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतं. तर त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा. आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे अजून कुठे पसरलेला नाही तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठे काढतो आणि ते होऊन त्याला की मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे, म्हणजे लंग मध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेला आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतं.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राने सहक्षेपित केला. 102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बादशाह चित्रपटासाठी अभिजीत आणि अलका याज्ञिक यांना समीर यांच्या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

0: नवरा माझा नवसाचा चित्रपटासाठी ही रचना गायली होती उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं जितेंद्र कुलकर्णी यांचं.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887086490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
3: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
4: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
0: श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांना. गीत आणि संगीत आहे अवधूत गुप्ते यांचंच.

शाहीर विष्णू गिलभिले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात सरोज कुमार कामत यांचं लोकगीत आपण ऐकलत आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीचा हा स्वर होता किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. कस्मेवादी चित्रपटासाठी गीत होतं गुलशन बावरा यांचं, तर संगीत आर डी बर्मन यांचं होतं.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: गंगा जमुना सरस्वती चित्रपटासाठी हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. इंदिवर यांच्या गीताला संगीत अनु मलिक यांचं होतं.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887086490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांना. चलते चलते चित्रपटासाठी गीत आहे अमित खन्ना यांचं, तर संगीत बप्पी लहरी यांचं आहे.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमातील उर्वरित रचना सकाळी 8:40 प्रसारित होतील. यावेळी सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणातच राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
2: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
1: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
3: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरी

0: कड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
1: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळमधील कोट्टायम इथे काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140 स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27 नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीतादत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं IMD म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकवित आहोत हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

जब जब फूल खिले चित्रपटासाठी हा स्वर होता मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचा. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांना. मैंने प्यार किया चित्रपटासाठी गीत आहे देव कोहली यांचं, तर संगीत राज राम लक्ष्मण यांचं आहे.

0: मैंने प्यार किया चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलात. स्वर होता लता मंगेशकर यांचा.
1: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
2: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
3: एकदम स्वस्त आणि मस्त.
4: अहो काय स्वस्त आणि मस्त,
3: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
4: हे मात्र खरे हो.
3: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
4: जाहिरात असो कशाचीही.
3: मग आत्ताच करतो संपर्क.
4: पत्ता माहित आहे ना?
3: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.
0: श्रुती हो हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

अलका याज्ञिक, कुमार सानू आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. दिल है तुम्हारा चित्रपटासाठी संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया जीनियस चित्रपटासाठी अरिजित सिंग यांना.

हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं कुमार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. जेनियस चित्रपटासाठी स्वर होता अरिजित सिंग यांचा. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. काही क्षणातच विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. तुझको ही पाने की खातिर

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 988-17-86-490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला हा स्वर होता वैशाली सामंत यांचा. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया साधना सरगम यांना. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे भूपेन हजारिका यांचं.

श्रीनिवास खाळे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता सुमन कल्याणपूर आणि अमेय दाते यांचा. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरची ही रचना गायली आहे सुरेश वाडकर यांनी. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत श्रीधर फडके.

आणि श्रोतेहो, सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: तो हमारा आज का प्रसारण यहीं पर समाप्त होता है, इसलिए मुझे यानी अजीत को
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
4: एकदम स्वस्त आणि मस्त।
5: अहो काय स्वस्त आणि मस्त,
4: आकाशवाणीवरील जाहिरात ग।
5: हे मात्र खरे हो,
4: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात।
5: जाहिरात असो कशाची ही,
4: मग आत्ताच करतो संपर्क।
5: पत्ता माहित आहे ना?
4: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ।

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

0: 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप

0: 107 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत आणि सोबतच पूजा ब्राह्मणीचा सप्रेम नमस्कार. चला तर श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया बंदिश या चित्रपटातील गीताने. गायक स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा, तर समीर यांच्या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. या गीताला पसंती कळणारे श्रोते आहेत जरूड वरूड महाराष्ट्र येथून बाबासाहेब बाडोदे, मीनाक्षी चर्पे, रजनी कानिरे, कार्तिक आणि युवराज यांची. मुक्काम पोस्ट दाभा, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ येथून ही पसंती कळविली आहे. कपिल घावडे, रमेशराव घावडे, सौ नंदाताई घावडे, कुमारी स्वरा, सुकन्या तिखे. शिवछत्रपती नगर, वडगाव यवतमाळ येथून ही पसंती कळविली आहे. एम डब्ल्यू पाटील, प्रतीक पाटील, उत्कर्षा पाटील, अनुष्का पाटील, तन्वी पाटील आणि मूर्तिकार अक्षय तायडे यांनी. आणि गणेशपेठ पातर्डी येथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना. रोटी चित्रपटासाठी गीत आहे आनंद बक्षी यांचं, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे. या गीताला पसंती कळणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट यळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून अतुल गौतमी धम्मादिना अरुण काळे एडी कांबळे, सोबतच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे प्रसिद्ध कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे आणि अरुण यळगुडकर यांची. याच गीताला पसंती कळविली आहे सरोद चौक अमरावती महाराष्ट्र येथून कमरुल्ला ठेकेदार नसीम बेगम आयशा खान हदिया खान अस्मा सालिया शोएब खान सायमा खान पोत्रा येथून मुजताबा खान पोत्री अफिया खान राऊतभाई शाहिदभाई गांधीबाग अकोला येथून रमेश कटनकर वैशाली कटनकर MIDC चंदननगर सातारा येथून सतीश वाघमारे आतिश वाघमारे स्वाती वाघमारे वर्षा वाघमारे श्रमण वाघमारे श्रुमेण वाघमारे आणि सोबतच वर्णशहा कोल्हापूर इथून विजय चव्हाण तेजस्विनी चव्हाण अंकिता चव्हाण अनिकेत चव्हाण आणि माय चव्हाण यांची आणि माळीवेस बीड येथून ही पसंती कळविली आहे किशोर उबाळे मंगला उबाळे सपना शीतल अभिजित उबाळे बाळराजे आणि सचिन उबाळे यांची.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 988176490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात फैजानवर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलात. हकीकत चित्रपटासाठी संगीत होतं दिलीप सेन आणि समीर सेन यांचं. या गीताला पसंती कळविणारे श्रोते होते धामणी मनोरा येथून तुळशीराम डेरे, मायावती डेरे, संदेश डेरे, आदेश डेरे, किरण डेले डेरे, प्रज्वल डेरे आणि अनुत्त डेरे यांची. शिंदेचौक दक्षिण कसबा सोलापूर महाराष्ट्र येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार याच गीताला पसंती कळविली होती. कोटवा नारायणपूर बाबा पट्टी बलिया येथून ओमप्रकाश राय, श्रीमती उषा राय, अमित कुमार राय, हॅपी राय, दुबिहा नेवादा गाजीपूर येथून प्रतीक राय, श्रीमती रोशनी राय, प्रांजल राय, शेरपूर कला गाजीपूर येथून अवधेश राय, श्रीमती प्रीती राय आणि नवनीत राय यांची. आणि पाकिजा रेडिओ श्रोतासंघ वैष्णव कॉलनी सनावद येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद.

मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड, मोहम्मद शादाब खत्री यांची. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया कच्चे धागे चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना, आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत नुसरत फतेह अली खान यांचं आहे. या गीताला पसंती कळणारे श्रोते आहेत शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरला मनवर, विशाल तथा चेतन मनवर, रोशनी मनवर आणि बेबी प्रियांशी, डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजबिये, राधिका गजबिये, बेबी अनिष्का, तन्मय गजबिये, बिलाईगड छत्तीसगड येथून रोशन देवांगण, कौशल्या देवांगण, हेमलता देवांगण आणि डिंपल देवांगण यांची याच गीताला पसंती कळविली होती. सायलीला पार्क आर्नी येथून मांगीलालजी तुनगर, सौ वच्छला तुनगर, अमोल तुनगर, सौ चंद्रकला तुनगर, कुमारी वीरा तुनगर, सुमित कुमार तुनगर आणि समस्त तुनगर परिवार यांची, गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलबिंदर बीरक, जयतेक बीरक आणि मिका बीरक

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
4: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
3: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
5: नॅक मान्यता प्राप्त.
4: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95-294-28-472.
6: श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया चाहत चित्रपटासाठी विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांना. निजा फाजली यांच्या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं. या गीताला पसंती कळणारे श्रोते आहेत जिल्हा अहिल्यानगर मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज गोंधळी, आदर्श आणि हर्षदा पवार यांची. आर्णी आमराईपुरा येथून श्री नंदकुमार शिवरामवार, सौरीनाताई शिवरामवार, सार्थक शिवरामवार, अथर्व शिवरामवार आणि समस्त शिवरामवार परिवार. या गीताला पसंती कळविली आहे हिमायतनगर जिल्हा नांदेड येथून काशीनाथ पोपुलवार, बबिता पोपुलवार, मंगला भगत यांनी. दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि तिरुपती नगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन, PR जैन. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. दिलवाले चित्रपटासाठी संगीत होतं नदीम श्रवण यांचं. या गीताला पसंती करणारे श्रोते होते बालाजी चौक यवतमाळ येथून ओटी श्रीवास, मीनाताई, नितीन, गायत्री, भूमी, तनीस, जिया, सिया, सोनी श्रीवास, राणी झासी चौक यवतमाळ येथून मुकेश, दीपिका, लविसा, शौर्या, शुभम, कल्याणी, धामणगाव रेल्वे परसोडी येथून मनोज धोटे, संगीता धोटे, प्रेमाताई धोटे आणि हेमंत धोटे. याच गीताला पसंती कळविली होती बीड शहर येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल यांनी. आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजित कव्हाणकर, राही.

श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई येथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, टुकटुक आकार हाइट्स बहादुरा नागपूर येथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि कुमारी ध्वनी गव्हाणकर। श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया जानी दुश्मन चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना, वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे। या गीताला पसंती कळविणारे श्रोते आहेत नाचनगाव बाजार चौक येथून आरती भगत, आशा उषा भगत, वृषाली भगत, पूर्वी लताबाई, प्रदीप, विशाल आणि रामचंद्र भगत यांची। जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष पृथ्वीराज आणि कुमारी साध्वी जोशी। सोबतच परभणी येथून गणेश हारगावकर यांची। याच गीताला पसंती कळविली आहे ग्रामपंचायत बोरीखुर्द तहसील जाफराबाद जिल्हा जालना मराठवाडा महाराष्ट्र येथून श्री सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुदय राजे जाधव आरेगाव येथून चिरंजीव संचित वायाळ, मोताला येथून प्रथमेश देशमुख, मोताला येथून कुमारी प्रणाली देशमुख, करडा येथून कुमारी सानवी देशमुख, करडा येथून चिरंजीव सर्वत देशमुख आणि बेर्डे येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर आणि तनू करमरकर यांची।

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया नसीब चित्रपटासाठी कमलेश अवस्थी, अन्वर आणि सुमन कल्याणपूर यांना. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीताला पसंती कळणारे श्रोते आहेत रेडिओ श्रोता संघ कोरडगाव तालुका पाथर्डी येथून नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई अनिता, उज्ज्वला वैष्णवी, वैभव साक्षी, साईनाथ योगेंद्र घुगरे यांची. याच गीताला पसंती कळविली आहे राजेंद्रनगर यवतमाळ येथून अमीन भाई लोखंडवाला, रेश्मा लोखंडवाला, अनाया लोखंडवाला, आर्या लोखंडवाला आणि निजार लोखंडवाला यांची. मुक्काम पोस्ट मामूलवाडी तालुका नांदुरा येथून सोपान तायडे, विजया तायडे, अमोल आणि सरिता तायडे. मुक्काम पोस्ट जिगाव तालुका नांदुरा येथून ही पसंती कळविली आहे वसंतराव भोजने, सुनंदा भोजने, राजू भोजने आणि सोनू भोजने यांनी. आणि जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसुंगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून ही पसंती कळविली आहे उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शाकिल पठाण, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसुंगा येथून. तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी आयुब सय्यद आणि बाळ राजी अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांची. ऐकवित आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: कमलेश अवस्थी अन्वर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आपकी पसंत हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: दिल की गली से बच के गुजर.
0: श्रोते हो, तुम्ही सुद्धा आपली पसंती आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता असा आहे, आपकी पसंतद्वारा उपकेंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र गोधनी रोड यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा मी तुमची रेडिओ मैत्रीण पूजा ब्राह्मणे कार्यक्रमातून घेते आता रजा. पुन्हा भेट आहेच येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आपकी पसंत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. काही क्षणातच वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

आपणकतः आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीतं गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रूपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांची आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा.

0: आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गंमत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट्स नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो, हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले, हा कट्टा आपल्याला बोचत कसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांचे कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
2: शिस्त पण तशीच होती ना,
1: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
2: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल?
1: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व, त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ते बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे. त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या, लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईंमध्ये होती, नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना, ते आत्मसात करण्यासाठी, मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या, ती आत्मसात केली. पण ही जी गायकी गायली, गाणी गायली, रेकॉर्ड्स आल्या बाहेर, बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणार आहे माणिक वर्माच बर का, हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही, कधीच नाही. कारण त्यांचा गोल ठरलेला होता, आपल्याला गाणं करायचं आहे. पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी. कारण बरेच जण विचारतात, भारती वगैरे वंदना आहे कामं करतात नाटकात, माणिकताईने काम केलं नाही का? नाही. कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं, नाही हो 2 वाक्य मला बोलता येणार नाही, धड मला येत नाही हो बोल.

करायला, संवाद मला पाठवत नाहीत वगैरे, ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967-68 ते 1970 ते आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती, त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा, आम्ही सगळे जायचोच आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा हे माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे हे फार महत्वाचं आहे. आता तसं होत नाही. तसं सीआर व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती, त्या मैफिलीला मी गेले होते. आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसतं. अहिर भैरव गायल्या होत्या, पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला कारण एक एक गात गात गात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं. ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा जागा गंधर्वांच्या, पण डोळ्यासमोर जे चित्र होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, आजही मी शिकवताना सगळ्यांना सांगते भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते. कारण ते खूप सात्विक होते, लाडीक होते, कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे. तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर, तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी, त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं. आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे घरोघरी पोचवलं. स्वयंवर नाटकातली पदं ही गायला अत्यंत अवघड. आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मोहिकलाचीच आली, म्हणजे पहिली परत तीच. स्वयंवर मधली पद ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय, नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं, सुगमकडे झुकणारं गाणं, दादरा तालात सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा, पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना, नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे, किंवा रूपबली तो नरशार्दूल साचा, किंवा पुढे यदुमनी सदना, ही तालाला अवघड दीपचंदीमध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी, अनृतची गोपाला, ते जवळजवळ ख्याल आहे सूर मल्हारचा त्याच्यावरतीच आहे ते. तर ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मम आत्मा गमला त्या मनाने सोपं आहे, कारण त्या मनाने तसं सोपं काहीच नाही, पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते, तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मनामनात घर केलेलं गाणं म्हणीन मी, म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिक हो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाचीही सुरुवात अमृताहुनी गोडने झालेली आहे, पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
2: माणिक, त्यांची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत.
1: आजही लागतात.
2: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर कृद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो, ही भक्तिगीतं ध्वनिमुद्रिका असलेली कमी पडतायत, आता तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो, कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे. म्हणजे ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा, त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा. पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीत रेकॉर्ड करा. आणि मग बाळ मात्यांनी एक सुंदर गाणं, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, हे केलं. आणि कृद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा, जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही
1: हो.
2: आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण कृद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिक ताईंचं गाणं ऐकून, बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून, काय सांगणार, अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीभ तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनतं का. एकाच गुरुचे दोन शिष्य, त्याच तालमीवर, त्याच रागावर, त्याच चिजेवर, त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे, सुरांच्या पलीकडे, तालाच्या लयीच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल. कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते.
1: वा,
2: त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.
1: वा वा वा.

0: माणिकताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सीम चाहते सतत 3 दशकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणे शिरावं ना, तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वा क्या बात आहे.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे, मधु अनेक फुलला निशिगंध.

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार? आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसले होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्समधनं एकदम भावा यायची, आणि खूप जोरात भावा आली की ह्या सगळ्या मुली मागे वळून बघायच्या लोकांना, कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एका पाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत, आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत? त्याचं कारण एकच होतं की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते, गाण्याचं होईल काहीतरी माणिक, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. माणिक ते म्हणाल्या, का ग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझ्या मला लाभला सर्वस्वाचा धनी.
0: वा वा,
1: हसले मनी चांदणी.
0: क्या बात है.

0: शुभदाताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय, पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत, पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमज पडेल तर चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसच आहे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे विख्यात गाणं आहे घननिळा लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का, या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी, ळ अक्षरावर वगैरे, पण या गाण्याचा उपयोग माणिकताईंनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहितीये? हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो, एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होतं आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या, समोरच्याच बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतंय बाळ, का रडतंय? त्यांनी विचारलं, अहो काय होतंय का त्याला, का रडतंय, का रडतंय? चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं, त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे? आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या, घन निळा लढी बाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना. म्हणजे त्या जोडप्याच्याही लक्षात आलं, ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, पण ह्या माणिक वर्मा आहे ते निश्चित झालं. वा.

0: रसिकहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो, कितीतरी शिल्लक आहेत.
1: अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आत्ता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अशी प्रासंगिक गीत तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण ते ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर

0: पण हे सगळे गीत प्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल. आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेला आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिक त्यांना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. का बरं, काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळ्या तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकंसं बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलं येते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली आणि आली आणि बघते तर काळजात चर्र झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिकताईंना ऑक्सिजन लावलाय एवढं होतं, पण काय करावं असं झालं आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते. पण त्याही पेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना, ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाराच्या पुढ्या यायच्या आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या, कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राहावे ना, ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काय उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ देत, पण लवकर बरं वाटतं. इतकं रसिकांचं प्रेम फार म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता, म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असंच सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते, काय करायचं. एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार, कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत आणि ते त्यांना माणिकताईंना बी एला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बी ए केलं, तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं,
0: किती विश्वास होता ना,
1: तसंच झालं. अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या, पण गंमत बघा एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या, चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे, पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया, काय कार्यक्रम करायचा असं झालं. तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला, आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला, आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली, हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी कुलावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या, आणि बाजूला असा नारळांचा आणि ओट्यांचा

0: कधी होता इतका प्रचंड विश्वास आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची. ते पहिलं गाणं क्षणभर उघड नयन देवा गायल्या आणि तो देवावरचा स्वर लावल्याबरोबरच जी काही टाळी आली आणि जे काही लोकांना
1: डोळ्यात पाणी आलं,
0: पाणी आलं. आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत आणि आता काय गाणार सगळे
1: उत्सुकता,
0: काय म्हणतात ना, कानात प्राण आणून लोक. निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला, कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे,
0: त्यातला हा क्षण. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं, की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याची बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मॅनेंजेटिसमुळे त्याच्या डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा,
0: ईश्वराची कृपा हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथबुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस, ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग, आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथबुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिक ते गायला बसल्या आणि जोकोंस गायल्या होत्या.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 1974 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशीही रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्यगान देवता वंद्यगान देवता.
1: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात. एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण, या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललित लेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या. काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेले पावसाळ्यात डेंगू का चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी. झालं येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझे लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतंच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला ते आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेललेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊबंदांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कोणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पाना

अंगणिक माझी उंची भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते. माझी उंची जेमतेम कंपाऊंडपर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधीकधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती, पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एकसुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटंसं. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं. एरवीसारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली तेवढ्यात कांठळ्या बसेल असा मोठा आवाज झाला आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंगमधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना, याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू. मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंगमधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. 2 वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचारं कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंगमधली 2 नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबस जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्या येण्याच्या वाटेतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते, पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड.

0: त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला. अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या जुन्या सवंगड्याची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होताच, पण बिल्डिंगमधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळाफुलांनी बहरले. फळं खाणारा प्रत्येकजण माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड. तुटून पडलेलं होतं पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत, पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललित लेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR ॲपसहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5:30 वाजले आहेत.

0: मंडळी, काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्यवाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कवी मित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणारे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणारे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफिल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडे, माझ्यासोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाळकडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस, मला पहिला प्रश्न तुला असा विचारावा असा वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
2: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटलंय ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे निते माझा आवडता निबंध डॅशा असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का, नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
1: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी अशी कविता ऐकवशील का ज्यामध्ये

0: हंगार असेल.
1: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते. तर असंच मी तिच्यासाठी काय लिहीन, तर या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळ जावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी. पोहतो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी. तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असतं. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे. मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी.
0: खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागतात, पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविताच तारून नेते, कविताच साथ देते. तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी ठरली?
1: हो, अगदीच. मी एक चारोळी सुद्धा लिहिली होती, कविता कशी बनते. म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात. तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्त वेदना आरोळ्यांनी बनते कविता. तर या आर्त वेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच. आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल. आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाहीये, सुगंध नाहीये, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय, तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाईसोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं जुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचं पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, फुलपाखरं फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखरं फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
0: नाही, यातून खरंच विरह जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहित असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
1: पहिली कविता शाळेत असतानाच, आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे, सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचा तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला, तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप. सो ती एक कविता मला आठवते, आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवीपासून सातवीपर्यंत, म्हणजे 2 वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर, तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती. आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचनाची आवड होती आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं, कारण ते सुद्धा मी 5वीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात, तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून.
0: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
1: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत. त्यानंतर अगदीच विरुद्ध मी बोलेन

0: की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत आणि आत्ता हल्ली बाउल मी वाचतोय सौमित्रांचं. तर ह्या तिघांचाही अगदी या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या.
1: यापुढे काय ऐकवशील?
0: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता आहे माझ्याकडे आणि ते पिवळं पान अशी कविता आहे की आपली आवडती व्यक्ती म्हणजे आपण प्रेम म्हणतो आपण विरह म्हणतो आणि तो फक्त प्रेमात नसतो, ते प्रेम नात्यांमध्ये कुठलंही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईचं मुलावर, मुलाचं आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो आणि त्या वृद्धत्वावरती ही कविता आहे.
1: अच्छा.
0: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो, देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो, पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो, तरी झाड बहरतं, वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डोलतं दूर दूर पसरतं, सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे, फांद्यांकडे, हिरमुसल्या खोडाकडे. नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का? सालं सालं गळून पडतात, खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं, पानाला कुणाची संगत असते रानोरान, पानाला कुणाची संगत असते रानोरान, एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
1: खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल, ओवी असेल, प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा, त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी, शांततेशी, निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलं आहे. त्यांच्या कवितांमध्ये त्याचा उल्लेख झाला आहे की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाही आहे, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
0: अगदीच. मला खरं तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात, माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे. नदी माया नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी माया नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली. नदी माया सांग कुठं तुझं माहेर सासर, नदी माया सांग कुठं तुझं माहेर सासर, कसा ओलांडला बये उभ्या जन्माचा सागर, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला. नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, पहिलं तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुला मिळो मुक्ती बये, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू दे समाधी, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू ते समाधी.
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहित असताना?
0: हो, खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची? मग ती तुझी असेल किंवा इतर कोणाचीही असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल, वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच, बऱ्याच आहेत खरं तर अशा कविता, पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आत्तापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे. त्यामुळे पसायदान आणि सगळ्यात आवडते कवी त्यांची

0: एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई. आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय तो. महाराष्ट्र म्हटला की विठ्ठल आणि रुक्मिणी येतात. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा. रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणी विषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं. विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रूपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्या आहेत, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे, कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय आहे. मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो, ड्युटी करत असतो, तेव्हा मला एक फार त्रास होतो. तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार किंवा आपल्याला त्रास होतोय, यार आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचंय. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहिती आहे की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू, झोपून जाऊ किंवा झोप अपूर्ण राहिले तर कुठेतरी बसून जाऊ. त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात, आणि त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो, आणि जे काही मनातले सगळे विचार असतील तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती, भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी. तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, बाभळीचा काटा हो कैलासाचा माथा हो, शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर. भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी, धुंद हो बेधुंद हो, कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो, तुक्याचा अभंग हो, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, ट्रेनमध्ये गातात तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुग्रणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय, म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये ते भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास, हे खरंय की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते. हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
0: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नये असं वाटतंय, पण घडा खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: परीक्षा को मौजूदा पेन और पेपर प्रारूप के स्थान पर कंप्यूटर आधारित परीक्षा आयोजित करने की मांग वाली याचिका खारिज कर दी। न्यायालय ने कहा कि कंप्यूटर आधारित पुनर्परीक्षा आयोजित करने का कोई सवाल नहीं है, क्योंकि परीक्षा रद्द होने के बाद से राष्ट्रीय परीक्षा एजेंसी पहले से ही चुनौतियों का सामना कर रही है। अगली सुनवाई 27 जुलाई को होगी। प्रख्यात पार्श्व गायिका सुमन कल्याणपुर का अंतिम संस्कार आज मुंबई में पूरे राजकीय सम्मान के साथ कर दिया गया। उनका निधन कल रात मुंबई में हुआ था। हांगकांग में एशियाई अंडर 20 एथलेटिक्स चैंपियनशिप में भारत ने 10 स्वर्ण, 5 रजत और 4 कांस्य पदक सहित कुल 19 पदक जीते हैं। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्याचा महायुतीला विश्वास, तर अनुकूल निकालाची महाविकास आघाडीला अपेक्षा। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी। 18 जूनला मतदान। ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आता सविस्तर बातम्या। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता। मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। भाजपातर्फे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या मतदारसंघासाठी अरुण लखानी, भंडारा आणि गोंदियासाठी अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीसाठी प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालं असून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे। महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटली असल्याचा दावा पालकमंत्री संजय राठोड यांनी केला आणि अखेरच्या क्षणी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं। चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपातर्फे नितीन भुतडा यांनी मोठ्या संख्येनं नगरसेवकांची शक्ती दाखवत नामांकन अर्ज दाखल केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग यांनीही उमेदवारी दाखल करत महायुतीत बिघाडी असल्याचे संकेत दिले। मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील आणि दुष्यंत चतुर्वेदी बहुमतानं विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या नागपूर इथल्या जागेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केली आहे। ही लढाई विचारांची असून लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार असल्यानं सत्ताधारी पक्षाच्या मनमानीविरुद्ध काँग्रेस उभी राहील असा विश्वास लोंढे यांनी यावेळी व्यक्त केला। अर्ज सादर करताना काँग्रेसनं लोंढे आणि दिलेश ढोले यांची नावं एकाच एबी फॉर्मवर दिल्याचं काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी यावेळी सांगितलं।
2: जिल्ह्यामध्ये कुठेतरी असं वातावरण तयार करण्यात आलं होतं का ही निवडणूक बिनविरोध करायची असं जे वातावरण तयार करत त्याला कुठेतरी आमच्या दोन्ही वाघांनी आज फॉर्म भरून दाखवून दिलं आहे की काँग्रेस कुठेही कमजोर नाही आहे। कोणत्याही परिस्थितीला निपटण्याकरता काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी एक साथ आहे आणि लढण्याकरता आम्ही सज्ज आहोत। फक्त एकच एबी फॉर्म असते आमच्याला, पण नाव दोन असतात, ए आणि बी मध्ये, की जेणेकरून एखाद्या नावावर काही ऑब्जेक्शन आला किंवा काही कोणती त्रुटी आली तर सेकंड नाव ऑटोमॅटिक तो ग्राह्य धरला जातो। त्या पद्धतीने एकच एबी फॉर्म आहे।
1: महायुतीचे सर्व 17 उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील आणि राज्यात महायुतीला मोठा राजकीय विजय मिळेल असा विश्वास भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवत असल्याची माहिती दिली। अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा हे स्थानिक मतभेद असूनही महायुती सोबतच राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार यांना विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला। लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची समितीमार्फत पुनर्तपासणी केली जाणार असून पात्र महिलांना न्याय दिला जाईल असं ते म्हणाले। महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजनेबाबत टीका केली। निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानंतर सत्तेत आल्यानंतर सरकारनं लाखो महिलांना अपात्र ठरवून त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला। विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उद्योगपतींना उमेदवारी देण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी

0: भाजप आता काँग्रेसयुक्त होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. अनेक नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याचं त्यांनी नमूद केलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका करत घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील असं वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी पंतप्रधान HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्या राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकामधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचा ताफा टप्प्याटप्प्यानं पूर्ण ई बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. वर्ष 2029 पर्यंत एसटीच्या 50%, 2035 पर्यंत 80% आणि 2047 पर्यंत 100% बसेस ई बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं लक्ष निश्चित करण्यात आलंय. राज्याच्या ई वाहन धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. सध्या एसटी महामंडळाच्या GCC मॉडेलवर 5150 ई बसेसचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून त्यामुळे प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोडे, उस्ताद खान, अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताईंनी विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. गवळण, विरहगीत, भावगीत, भक्तिगीत, बालगीत अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. तेरे मेरे प्यार के चर्चे, न तुम हमें जानो, जिंदगी इंतहा लेती है, रहे ना रहे हम यासारख्या असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
0: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं संगीत जगतातील पवित्र देव्हारा रिकामा झाला आहे अशी सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलंय. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. JEE ऍडव्हान्स 2026 निकाल आज जाहीर झाला असून दिल्ली झोनच्या शुभम कुमार यानं 360 पैकी 330 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. यंदा 1,79,694 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 56,880 विद्यार्थी यशस्वी ठरले. महिला उमेदवारांमध्ये आरोही देशपांडे अव्वल ठरली असून तिने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत 77वं स्थान मिळवलंय. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जूनपर्यंत वादळी पर्जन्यमान राहणार असून आज गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हलका पाऊस आणि वादळी पर्जन्यमान यामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली असून आज सर्वाधिक कमाल तापमान वाशिम इथं

40.8° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात 40.2° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्याचा महायुतीला विश्वास, तर अनुकूल निकालाची महाविकास आघाडीला अपेक्षा. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मध्यम लहरी 512.8° मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला उंबरठा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना वसंत बापट यांची आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in.
1: हर घर

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे AB फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी

0: अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये

0: बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रूपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV AC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEE ADV.AC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
2: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC चा नाही, यात EKYC चे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा, तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
1: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.

0: येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:07 वाजलेत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत आहे. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्त्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण आरोग्य रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं जे सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना 3 प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्त विषयक काही योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल, तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे. म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
0: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं PM किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळं कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळंच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत.

0: याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
1: मोदी साहेबाच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम कोल्ड स्टोरेज प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ गहू मसाले फळे साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल इथेनॉलमध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013, 2014, 2016 आणि 2026, 2027 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 मध्ये 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ते आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ते आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि AI शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
0: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या 4 घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन. ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी 4 जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन 4 जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर 4 का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
0: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
2: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
3: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
7: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
6: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
7: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
6: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
7: मोबाईल 9887086490.
6: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
8: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
5: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
9: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत.
6: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय.
9: सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
6: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत.
9: किंमत कमी, उत्पन्न नामी.
6: संपर्क 950-377-47-97.
1: शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम ऐकूया. आपलं घर आपलं वावर.

0: आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, पुरुष आणि स्त्री ही जशी संसार रथाची दोन चाकं आहे, तशीची समाजाच्या प्रगतीच्या रथाची सुद्धा दोन चाकं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की ज्या समाजामध्ये स्त्रिया ह्या सुशिक्षित असतील, प्रगतिशील असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सुरक्षित असतील, तो समाज प्रगत समजावा. परंतु दुर्दैवानं आजच्या स्त्रियांवर अनेकदा अत्याचार केले जातात. ग्रामीण भागातही या अत्याचाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा महिला आणि बालकल्याण विभाग, राज्य सरकार यांच्यातर्फे आपल्याकडे म्हणजे यवतमाळला सखी वन स्टॉप सेंटर चालवलं जातं. सखी वन स्टॉप सेंटरची भूमिका काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक मिनलताई जगताप यांची मुलाखत आता ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, असं म्हटलं जातं की ज्या समाजामध्ये स्त्रियांची उन्नती होते तो प्रगल्भ समाज आहे. खरं म्हणजे स्त्रियांना वेळोवेळी सगळ्या फॅसिलिटीज सुविधा मिळणं हे आपलं प्रथम कर्तव्य प्रत्येक नागरिकांना समजलं पाहिजे आणि शासनसुद्धा त्यासाठी नेहमी सज्ज असतं. आणि शासनातर्फे सखी वन स्टॉप सेंटर हे महिला आणि बालविकास विभाग यवतमाळ यांच्यातर्फे चालवले जाते. आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक मिनलताई जगताप उपस्थित आहे आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत महिलांना कशा प्रकारे सुविधा आणि सुरक्षा प्रदान केल्या जातं. मिनलताई, नमस्कार.
1: नमस्कार.
0: मिनलताई, आम्हाला हे सांगा की सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे काय?
1: सखी वन स्टॉप सेंटर ही एक महिला बाल विकास विभागाची योजना आहे आणि ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. जेव्हा निर्भया प्रकरण दिल्लीला झालं तेव्हा शासनाला असं वाटलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी कुठली तरी योजना असली पाहिजे की एखादी महिला जेव्हा पीडित होईल तर त्या पीडित महिलेला एका छताखाली सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. मग ती वैद्यकीय सुविधा असेल, तिचं काउन्सिलिंग असेल, तिला लीगल ॲडवाईस असेल, तिला शेल्टर असेल, या सर्व सुविधा तिथे मिळाव्या म्हणून ही एक अंब्रेला योजना तयार करण्यात आली.
0: तुम्ही आता बऱ्याच वर्षापासून या विभागात काम करत आहे, अशा घटना घडतात का आणि महिला शेल्टर मागायला येतात का?
1: भरपूर. म्हणजे सुरुवातीला जेव्हा जनजागृती व्हायची होती आता लोकांना माहिती, म्हणजे ज्या पीडित महिला आहेत त्यांना माहिती हवं ना की ही योजना आहे, तर त्यासाठी आम्ही 2022 पासून आजपर्यंत 284 अवेअरनेस प्रोग्राम, जनजागृती कार्यक्रम घेतलेले आहेत. मग ती गाव म्हणजे गावातल्या प्रत्येक खेड्यामधल्या जाऊन प्रयत्न केला आहे की प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अंगणवाडी सेविका असेल, आशा सेविका, पोलीस पाटील, वेगवेगळे समाजाचे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये किंवा मग बचत गटांची जी कार्यक्रम असतात, उमेदची, महिला आर्थिक विकास महामंडळची, अशा अनेक कार्यक्रमांमध्ये जाऊन आम्ही महिलांपर्यंत, त्या पीडित व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून त्या येतात. म्हणजे एक तर आमच्याकडे बालकल्याण समिती मार्फत येतात, पोलीस स्टेशन मार्फत येतात आणि जे आम्ही जनजागृती केलेली आहे त्यामुळे स्वतः सुद्धा बऱ्याच महिला यायला येत आहेत.
0: बरोबर आहे. तुमचं काम हे म्हणजे कामाचं स्वरूप पाहता हे 24 तास तुम्हाला सज्ज राहावं लागत?
1: हो, आमचं म्हणजे रंगपंचमी असो की इव्हन दिवाळी असो या दिवशी सुद्धा आमचं बंधन असतं. अगदी एक म्हणजे 24 तास आणि 12 महिने असं आमचं वन स्टॉप सेंटर सुरू असतं.
0: एखाद्या महिलेला जर संपर्क करायचा असेल तर तिने कसा करावा?
1: हा, तर आमचं एक हेल्पलाईन नंबर आहे, वुमेन हेल्पलाईन नंबर, तर 181. या 181 त्या कॉल करू शकतात. हा कॉल कंट्रोल रूम पुणे येथे जातो आणि तिथून मग यवतमाळ म्हणजे आमच्याकडची जर महिला असेल तर आम्हाला ट्रान्सफर केला जातो. मग आम्ही त्या महिलेला स्वतः संपर्क करतो की तुम्हाला काय अडचण आहे, आम्ही काय मदत करू शकतो. तर अशा बऱ्याच महिलांना आम्ही रेस्क्यू सुद्धा केलेला आहे. नवऱ्याने मारहाण केली, घराच्या बाहेर पडू शकत नव्हती, तर अशा बऱ्याच महिला आहेत, मुली आहेत, सायबर क्राईमच्या काही केसेस होत्या तर आम्ही त्यांना मदत केलेली आहे.
0: अच्छा, मिनलताई, मदत करण्यासाठी म्हणजे त्या तुमच्याशी संपर्क करतात नाही का? 181 हा नंबर सांगितला तुम्ही.
1: एक लँडलाईन नंबर सुद्धा आहे आमचा, 0-72-32-59-36.
0: अच्छा, तर श्रोते हो, पुन्हा एकदा तुम्ही नंबर लिहून घ्या, 0-72-32-59-36. 36 म्हणजे 29 51 36 तर या नंबरवर तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सखी वन स्टॉप सेंटरकडून मदत मिळू शकते. मिनलताई, महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीत तर आपण पाहिलं तर म्हणजे दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की फार मोठ्या प्रमाणात या गोष्टी समाजात घडतात आहे.
1: बरोबर.
0: आणि या समाजातल्या या गोष्टींना मज्जाव करणं हे नागरिकांचं पहिलं कर्तव्य आहे. एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर कोणी कोणी तक्रार करायला पाहिजे, कोण कोण करू शकतं?
1: पहिले तर ती स्वतः.
0: बरोबर.
1: तिची अडचण ज्यांना, जी समस्या ज्यांना जाणवत आहे ते घरातले व्यक्ती, शेजारचे व्यक्ती, कुणीही, अंगणवाडी सेविका असेल, कोणीही मदत करू शकतात.
0: बरोबर. आणि त्याची पण दखल पण घेतली जाते नाही?
1: हो. म्हणजे बरेच वेळा 181 कॉल येतो की ही महिला आहे. एखाद्या वेळेस भाऊ असतो बाहेरच्या जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांची बहीण राहत असते, तर त्यांचा कॉल येतो की आमची बहीण या या ठिकाणी आहे, या या तालुक्यामध्ये, या या गावामध्ये, तर तिला फार मदतीची गरज आहे, तिचा नवरा मारहाण करतो आहे किंवा सासरच्या लोकांनी डांबून ठेवला आहे, अशा वेळी आम्ही पोलिसांची मदत घेऊन तिला रेस्क्यूसुद्धा केलेला आहे. बरेच वेळा इतकी म्हणजे काय म्हणते तात्काळ असते ते मदत करणं इतकं गरजेचं असते की आम्ही स्वतःच जाऊन म्हणजे पोलिसांची मदती व्यतिरिक्त आम्ही रेस्क्यू केलेला आहे.
0: बरोबर आहे. कोणकोणत्या सुविधा आपण सखी वन स्टॉप सेंटरला त्या महिलेला देता तुम्ही आल्यानंतर?
1: आता पीडित महिलेला ज्या जी गरज आहे त्यानुसार आपल्याकडे मदत केली जाते. आता एखादी महिला आमच्याकडे अशी येते की नवऱ्याने मारहाण केली आहे, अर्ध्या रात्री तिला बाहेर काढून दिला आहे, बरेच वेळा जखमी अवस्थेत येते, मग तिच्यावर ट्रीटमेंट करण्याकरिता आमच्याकडे पॅरामेडिकल आहे, तिच्यावर त्यांच्यावर प्राथमिक उपचार केली जातात. त्यानंतर कसं आहे की 17-18 वर्षाचा संसार झालेला असतो, पण जेव्हा आता नेहमीचं दुखणं असते तिचं की नवरा मारतो आहे, सासरचे समजून घेत नाही आहे, घराच्या बाहेर सारखी काढून देत आहे, मग अशावेळी घरचे लोक माहेरचे सुद्धा कंटाळून जातात, मग अशावेळी तिचं ऐकायला कोणीच नसते, मग तिचं सगळं ऐकून घेण्यासाठी आमच्याकडे केसवर्कर आहे. आणि सर्दी खोकला झाला की ते असं आपण डॉक्टरकडे जातो. तसं महिलांच्या जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या आहे, आपण म्हणतो की महिला खरं सक्षम झाल्या, महिलांसाठी आता खूप वाटा मोकळ्या झाल्या आहेत, पण तशाच तिच्या जबाबदाऱ्या पण फार वाढल्या आहेत. मग यामध्ये तिच्यावर होणारा तो ताण, मग ती ही नोकरी करणारी असेल किंवा मजुरी करणारी जरी महिला असेल तरी सुद्धा ती जाताना काम करून जाते, मजुरी शेतामध्ये सुद्धा काय ती बसून राहत नाही, कारण त्याशिवाय तिला मजुरी भेटत
0: नाही,
1: शारीरिक श्रम असतात. आणि हे सगळं होताना तिच्यावर जो मनावर ताण येतो, बरेच वेळा आता पुरुषांमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे, मन कित्येक संसार असे दिसणार आपल्याला की दोघं आहेत पण बरेच वेळा संसाराचा गाडा बाईच उचलताना दिसते, मग हे पण जो येणारा समाजामध्ये तो ताण तिचा आहे, हे कुठेतरी कमी करण्यासाठी आमच्याकडे समुपदेशक आहेत. समुपदेशकांची मुख्य भूमिका की कसं आहे की ती महिला तिचे प्रश्न तिलाच माहिती आहेत, तिच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तिला माहिती आहे, परंतु इतका ताण आल्यामुळे तिला ती गोंधळलेली आहे. समुपदेशकाचा रोल असं असतो की तिला ते फक्त पर्याय देत असतात, तो पर्याय जो तिला योग्य वाटतो तो तिचा तिने निवडायचा असतो. समुपदेशक कुठे सल्ला देत नाही की तू हे कर, तू ते कर, असा सल्ला देत नाही, तर तिला म्हणते की तू असं केलं तर असं होईल, असं केलं, तिला जो पटेल, जो पर्याय वाटेल ती निवडते आणि पुढे जाते. अजिबात नाही, अजिबात नाही. आपण तिचं मत आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर त्यानंतर मग आपल्याकडे लीगल ॲडवायझर आहे. कसे की जेव्हा महिला, बरेच वेळा आमच्याकडे अशा महिला येतात, कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वात जास्त महिला येतात, तिला जेव्हा नवरा दोन दोन लेकरं असतात आणि त्याच्या लेकरांसह घराच्या बाहेर हाकलून देतो, त्यावेळी तिला वाटते की अरे नवऱ्याचं घर होतो त्याच्या नावावर आहे, माझं तर काहीच नाही, मला नवऱ्याने हाकलून दिलं, आणि आता आपण किती म्हटलं कायद्याने वारसा हक्क माहेरून मिळतो, पण एवढे अवेअर झाले नाही आई वडील की अरे बा तुझं नवऱ्याने वागवलं नाही ना, तर हे तू वापस ये, किंवा हे तुझं घर आहे बरं, हे अर्धचे आहे ना, हे तुझं आहे.
0: आणि दुर्दैवानं असं म्हणावं लागेल मिनलताई की घरी माहेरी थारा न मिळाल्यामुळे परिणामी विहिरी सुद्धा जवळ करतात.
1: बिलकुल बिलकुल. अशी असं करू नये म्हणून आम्ही त्यांना कायम सांगत असतो की तुम्ही एक वेळा वन स्टॉप सेंटरला येऊन या, आणि जेव्हा तुम्हाला म्हणजे करोनाच्या काळामध्ये खूप महिलांनी आमच्याजवळ बोललाय, आमच्याकडे अभिप्राय देखील आहेत लेखी की जेव्हा आम्हाला समाजाने नाकारलं, माहेरी सासरी नाकारलं, वन स्टॉप सेंटरनी आम्हाला आधार दिला आहे, तर त्यावेळी वन स्टॉप सेंटर म्हणजे आम्ही वन स्टॉप सेंटरमध्ये महिलांना यायला कधीच नाही म्हणत नाही, ती एक वेळा येऊ, दोन वेळा येऊ, चार वेळा येऊ, कित्येक महिला आहे की सहा सहा सात सात वेळा आलेल्या आहेत, तरी आम्ही आल्यावर त्यांचं स्वागतच करतो. कारण कोणतीच महिला विनाकारण
0: घर सोडून
1: उंबरठा ओलांडत नाही. जेव्हा ती ओलांडते ना काहीतरी अडचण असते. मग ह्या सगळ्या सुविधा शिवाय ती जर लहान मुलगा असेल, तिचा सहा महिन्याचा मुलगा मागे होता, किंवा दोन दोन महिन्याचे बाळं सुद्धा असतात, त्यांना ड्रायपर देण्यापासून दूध म्हणजे चहा बिस्किट पासून नाश्ता जेवण कपडे ह्या सगळ्या सुविधा तिथे दिल्या जातात.
0: बरोबर, कायदेशीर आपण मदत सुद्धा मिळवून देतो.
1: बिलकुल. मग तिला हा कॉन्फिडन्स आला पाहिजे की हे सगळं जे मला हकलंय ना नवऱ्याने किंवा घरच्यांनी मला नाकारलंय, तरी सुद्धा माझा काय अधिकार आहे कायद्याने, मी जर ठरवलं तर हे सगळ्यामध्ये अधिकार घेऊ शकते आणि मला त्याच्यात अधिकार आहे, हा आत्मविश्वास ती एक दोन दिवसात आमच्याकडे राहिल्यावर आपोआप येतो. कारण त्या दरम्यान समुपदेशन होतं की हिस्ट्री त्यांची घेतली जाते, तिला त्या बोलक केलं जातं, आमचे जे पॅरालीगल आहेत ते त्यांना कायदेविषयक सल्ला देतात, तर त्या दरम्यान सगळी त्यांना माहिती होते आणि ते नक्कीच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
0: मिनलताई, या सगळ्या म्हणजे या प्रक्रियेमध्ये पोलिसांची भूमिका अतिशय महत्वाची.
1: बरोबर.
0: मदत आपण घेता का त्यांची आणि कोणत्या प्रकारची?
1: नक्कीच घेतो. जेव्हा आम्हाला रेस्क्यू करायचं असते तेव्हा बरेच वेळा आम्हाला फोन येतो की आम्ही अडचणीत आहोत, आम्हाला घ्यायला या. आम्ही कधी कधी आता आमच्याकडे काही पोलीस सुरक्षा वगैरे नाही आहे, तर आम्ही पोलिसांना पोलीस स्टेशनला आम्ही कळवतो आणि पोलिसांच्या मदतीने बरेच वेळा रेस्क्यू सुद्धा केलेला आहे. किंवा मग आता एखादी महिला आहे, तिची पोलीस तक्रार करणं फार गरजेचं आहे. अत्यंत मारहाण म्हणजे जख्मी जख्मी अवस्थेत नवरे बाहेर काढतात बायकांना आणि एक वेळा नसते. म्हणजे एक तर घाटंजीची केस आहे की 16 वर्षाची मुलगी, 14 वर्षाची एक 6 महिन्याचं बाळ, इतके वर्ष झाले. म्हणजे 16 वर्षाची मुलगी म्हणजे किमान 17 वर्षाचा संसार झालाय. वर्षातून एक दोन वेळा तर घराच्या बाहेर काढतोच नवरा आणि अत्यंत बेदम मारहाण करून. बरं, प्रेम पण खूप आहे. म्हणजे ती बाई म्हणते की नाही नाही मी त्याच्याशिवाय जगू पण शकत नाही. पण तरी सुद्धा एखाद्या वेळी तरी पोलीस स्टेशनला आपण तक्रार केली तर त्यांना हे कळते की नाही हिच्या बाजूने प्रशासन देखील आहे. त्यामुळे म्हणजे ती त्या केसमध्ये तसं झालंय की फक्त एकच तक्रार त्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये केली, तेही आम्ही म्हटलं म्हणून नाही, तिला असह्य झालं म्हणून, फक्त आम्ही तिला करायची होती म्हणून मदत केली. पण त्यानंतर अजून ती परत आलेली नाही आणि सासरी सुखात नांदत आहे. तर कधी कधी

0: ही पण पावलं उचलणं गरजेची असतात.
1: बरोबर आहे, म्हणजे कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे या गोष्टींना, नाही का.
0: आणि पुरुषांना हे पण कळलं पाहिजे की ठीक आहे, माहेरचे स्टँड नाही घेत आहे, पण प्रशासन आहे, प्रशासन त्यांच्या सोबत आहे.
1: बरोबर.
0: आणि महिलांना आम्हाला कायम सांगणं आहे की जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की आमचं कोणीच नाही, तुम्ही एक वेळा वन स्टॉप सेंटरला येऊन बघा.
1: अगदी अगदी.
0: तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला प्रशासनाने आपल्यासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत. आणि पोलिसांना घाबरण्याचं कारण नाही. पोलीस विभाग ही म्हणजे आपल्या सोयीसाठी, आपल्या सहकार्यासाठी तयार झालेली यंत्रणा आहे. त्यामुळे आपण त्यांची कायम मदत घ्यावी जेव्हा आपण अडचणीत असतो.
1: आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची मदत घेणं
0: गरजेचंच आहे.
1: मिनल ताई, आपण समुपदेशनचा मुद्दा इथे सांगितला. आता समुपदेशन करायचं म्हणजे दोन्ही पार्टीजचं करावं लागतं.
0: बिलकुल.
1: तुम्ही बोलवता का समोरच्या, म्हणजे अत्याचार करणारा आणि अत्याचार सहन करणारा.
0: कसं आहे की आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची असते आमच्याकडे येणारी ती महिला. आम्ही आमच्याकडे जेव्हा ती राहते किंवा ती जेव्हा येते तर आम्ही तिचं मत जाणून घेतो की तिला आवडेल का, की तिच्या घरच्यांना बोलवलेलं, तिच्या पतीला बोलवलेलं, तिला कसं आहे की एक दोन दिवस राहिल्यानंतर तिला हा विश्वास आलेला असतो की नाही, हे जे आहेत इथे जी सगळी लोक काम करत आहेत ही ना माझ्यासाठी काम करतात, मला चांगली माहिती देतात, माझं भलं बघतात. हे जेव्हा तिला सगळं साधं भाषेत समजेल आणि विश्वास बसतो ना, तर तेव्हा ती निश्चित म्हणते की हो बोलवा, हरकत नाही, आता मला भीती वाटत नाही. आणि मग त्यांना आम्ही जेव्हा बोलवतो, समोरासमोर बरेच वेळा चर्चा होते, गैरसमज मिटतात. म्हणजे याचं एक आमचं नेहमी माझं तर फार आवडीचं उदाहरण आमच्याकडचं आहे की एक मुलगी आली होती आमच्याकडे, म्हणजे लग्न झालेली, नवविवाहित, 5 महिन्याची गर्भवती असलेली. म्हणजे तिला आता 5 महिने गर्भवतीला 8 दिवस बाकी होते. तिला अंगणवाडी सेविकेने सांगितलं होतं की 5 दिवसांनी लेट केलं तू तर तुझं बाळ तुला पाडता येणार नाही. तुला जर करायचं असेल तर 5 महिन्याच्या आत तू गर्भ पाडू शकते, गर्भपात करू शकते, तेही कायदेशीर. तर ती आमच्याकडे आली तर तिला मी म्हटलं की ठीक आहे, 5 दिवस आहेत ना आपल्याकडे, तर आपण एक प्रयत्न करू की उद्या मिस्टरना तुझ्या बोलवू, तुझी इच्छा असेल तर. आणि त्यांनी जर काही हो आम्ही तुझ्याच बाजूनी आहोत, तू जे म्हणशील ते, तू उद्या म्हणशील की उद्याच आम्हाला सगळी प्रोसेस सुरू करायची आहे वैद्यकीय तपासणीची आणि मग ती गर्भपात करण्याची, तर आम्ही त्यासाठी सुद्धा तुझ्यासोबत आहोत, फक्त आपण एक वेळा बोलवून बघू, तुझा हरकत नसेल तर. मग तिला आमच्यावर विश्वास बसला होता. ती म्हटली की हां ठीक आहे बोलवा. तर तिच्या नवऱ्याला आहे ना आंबाड्यामध्ये काडी घातलेली आवडायची. तर काही आम्ही जेव्हा तिचं समुपदेशन केलं, मग तिच्या मिस्टरांशी पण फोनवर बोलणं झालं होतं, तर तिला पण वाटत होतं कुठेतरी मी माझ्या नवऱ्यासोबत चाललं जाव. आईचं थोडंसं कसं असते की कधी कधी आई, आजकाल माहेरच्यांचा थोडा हस्तक्षेप वाढलेला आहे, कारण जे पोरी पण अत्यंत लाडामध्ये वागवलं जातात, त्यांना थोडंही दुखलं ना तर आई वडिलांना सहन होत नाही. खरं तर मुलीचं लग्न झालं तर फारसं लक्ष घालू नये,
1: हस्तक्षेप करू नये,
0: म्हणजे तिचं तिला स्वतंत्र जगू द्यावं. पण आजकाल इतका हस्तक्षेप वाढलेला आहे तर ती आईलाच असं वाटायचं हिला खूप काम आहे, हिला खूप नवरा त्रास देतो, तर हिला मी पाठवणारच नाही, हिला गर्भपात करवते, हिचं मी दुसरं लग्न लावून देईल. आणि मग आम्हाला फार ते, म्हणजे आमचा मुख्य उद्देश असतो की कुटुंब जुळणं
1: पाहिजे,
0: खरं पुनर्वसन की ती कुटुंबात जाईल, सुखात नांदेल, हे पुनर्वसन. मग आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे आपण एक प्रयत्न करू. मग तिला ते पटलं. ती जेव्हा दुसऱ्या दिवशी आली ना, ते आंबाड्यात काडी घालून आली. त्यावरूनच मला लक्षात आलं की नाही नाही, हिला ना की थोडस तरी हिच्या मनामध्ये नवऱ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आजही आहे. आणि बस तोच एक थोडासा धागा घेऊन आम्ही अजून पुढे गेलो. तर खरंच खूप चांगलं, म्हणजे ती माहेरी जायला तेव्हाच तयार नव्हती. ती तिच्या भावाला म्हटली की माझं जे सामान आहे ना तू जेव्हा कधी येशील आणून दे, मी आता माझ्या नवऱ्यासोबतच जाते. मग ती तिथूनच नवऱ्यासोबत समुपदेशन झाल्यावर गेली. तर असे पण बरेच समुपदेशन सक्सेस स्टोरीज आमच्या आहेत. आणि फक्त आम्ही तिचं मत विचारात घेऊन मग पुढच्या पार्टीला बोलवतो.
1: बरोबर. म्हणजे तुम्ही एक वाक्य फार छान म्हटलंय मिनलताई, की माहेरच्यांनी हस्तक्षेप केव्हा करावा, जेव्हा तुमच्या मुलीला खरोखर यातना देण्यात येत असतील, खरोखर तिच्यावर अत्याचार होत असतील.
0: बरोबर.
1: अन्यथा पती पत्नी मध्ये इंटरफेअर करून, हस्तक्षेप करून एखादा संसार स्पॉइल करणं हे मात्र योग्य नाहीये. आणि ह्या गोष्टीवर बाहेरच्यांनी सुद्धा विचार करायला.
0: बिलकुल. म्हणजे ती आता छोटीशी गोष्ट असेल, घरी दुःख म्हणून सांगते, थोड्या वेळात सांगते, मग घरात लगेच नवरा मनवतो, खुशी होऊन जाते. आई वडिलांच्या मनात काय राहते कायम, अरे हिला त्रास दिला, तर त्यांनी पण ऐकून घ्यावं. आणि

0: समजून घ्यावं की अरे चालत राहते, ती जेव्हा दुसऱ्यांदा बोलेल ना तेव्हा बघू, किंवा दोन चार दिवसांनी करीलच ती फोन तेव्हा बघू. सारखे फोन करणं म्हणजे सारखं त्यांना डिस्टर्ब करणं हे पण अत्यंत चुकीचं आहे. वारंवार जात राहणं, थोडं तिला स्पेस मिळाली पाहिजे त्या घरामध्ये ऍडजस्ट व्हायला. आणि त्या लोकांनाही, आपल्या घरामध्ये नवीन सून येत आहे तर तिच्या सारखं तिला आवडेल असं ते पण जुळून घेण्याचा प्रयत्न करतच असतात,
1: कारण दोन कुटुंबांचा तो संगम असतो नाही का.
0: तर थोडा वेळ माहेरच्यांनी तिला वेगळा स्पेस तिची त्याला तिला द्यायला पाहिजे.
1: मिनलताई असं म्हटलं जातं की एखाद्या जागेवरून एखादं रोपटं काढून दुसरीकडे रुजवायचं असेल तर आधीच्या जागेची माती न्यावी लागते.
0: बरोबर.
1: आणि ते संस्कार तिच्या सोबत असतात पण दुसऱ्या ठिकाणी रुजवताना त्या रोपट्याला थोडासा अवकाश सुद्धा द्यावा लागतो.
0: बरोबर.
1: आणि ते देण्यात येत नाही म्हणून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मला वाटते उपस्थित होत असावे, नाही का. बरं, मला आणखी एक विचारायचं आहे मिनलताई की आर्थिक सुबत्ता सगळीकडे नसते किंवा सगळ्या महिला काही कमावत्या नसतात, काही दारिद्र्य रेषेखालील असतात.
0: बरोबर.
1: तर त्यांच्यासाठी मग शासकीय विभागांची काही मदत काही योजना सुद्धा आपण मिळवून देता का.
0: हो, आता जसं महिला बाल विकास विभागाअंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर आहे तसंच एक महिला सक्षमीकरण केंद्र 2 वर्षापासून कार्यरत आहे.
1: बरोबर.
0: तर ह्या महिला सक्षमीकरण केंद्राचा मुख्य उद्देशच हा आहे की ती जी महिलांसाठी म्हणजे उद्योजकता निर्माण करण्याची एखादी कुठली योजना असेल त्यांच्यापर्यंत ती मिळण्याची असेल तर ती योजना असेल, लाडकी बहीण असेल किंवा एखाद्यास बालसंगोपन योजना आहे किंवा कुठली, तर ती योजना मिळेपर्यंत त्या महिलेला पाठपुरावा करणे. म्हणजे ते डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, ते मिळालेत का, ते मिळण्यात काही अडचणी आहेत का, मग अडचणी असेल तर त्यासाठी काही मदत करता येते का, मग ती योजना मिळाली का, मग पुढे त्याचं तुम्ही काय करणार. बरेच वेळा पैसे मिळतात, बालसंगोपन योजना मिळते पण त्याचं करायचं काय. इथपर्यंत म्हणजे एखादी योजना आहे तर ती मिळेपर्यंत हे महिला सक्षमीकरण केंद्राचं काम असते.
1: बरोबर.
0: तर ही एक खूप चांगली योजना परत सुरू झालेली आहे.
1: मिनलताई, काही काही केसेस मध्ये काही होप्स नसतात.
0: बरोबर.
1: खूप स्पॉइल झालेलं असतं सगळं. मग त्या महिलांना जर परत जायचं नसेल तर पुढचा काय मार्ग आहे.
0: तर आपल्याकडे अशा बरेच महिला येतात की त्या म्हणतात की मला सासरी पण जायचं नाही, मला माहेरी पण जायचं नाही. मग अशा वेळी शासनाने, मग जेव्हा तिला कुठेच जायचं नाही तेव्हा शासन तिचा पालक असतो. तर शासनाने राज्यगृह, आधारगृह, स्वाधारगृह असे निर्माण केलेली आहेत आणि मग अशा वेळी त्या महिलेला आम्ही स्वतः राज्यगृह नागपूरला आहे, काय म्हणते स्वाधारगृह नागपूरला आहे, तिथे आम्ही पोहोचवतो.
1: बरोबर. म्हणजे त्यांची जबाबदारी प्रशासन घेतो,
0: म्हणजे त्यांची आणि त्यांच्यासोबत जर मुलं असेल तर त्यांना मुलाबाळांसह पोहोचून देतो.
1: अच्छा. आपल्या सखी वन स्टॉप सेंटरमध्ये जेव्हा महिला येतात तर कधी कधी खूप घाबरलेल्या असतात, ट्रॉमामध्ये असतात, काय करतं आपण? वैद्यकीय मदत सुद्धा म्हणजे उपचारण केलं जातं का? मानस उपचार तज्ज्ञ झाले किंवा डॉक्टर्स झाले त्यांना?
0: हो, गरजेनुसार आपण करतो. समजा आता एखादी महिला असेल ती खूपच म्हणजे तिच्यावर काहीतरी आघात झालेले असतील तर आपण DHO सरांसोबत म्हणजे पत्रव्यवहार केलेला आहे आणि आपल्याकडे ते सायकोलॉजिस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: आणि आपण त्यांना बोलवतो आणि त्यांचं समुप म्हणजे सायकोलॉजिस्ट
1: त्यांचं
0: थेरपीज म्हणजे आपण औषधोपचार, आपल्या इथे औषधोपचार होत नाही तर त्यांचं सायकोलॉजिकल दृष्ट्या समुपदेशन सुद्धा आपल्याकडे होते. शिवाय आपल्याकडे सुद्धा समुपदेशक आहेत तर त्यांचंही त्यांना समुपदेशन मिळतं.
1: कारण बरेचदा महिला संभ्रमात असतात किंवा सैरभैर झालेल्या असतात, त्यांना सुचत नाही की आता काय करावं, मार्ग सापडत नाही. पण हा एक दिलासा देणारा म्हणजे सखी वन स्टॉप सेंटर हे त्यांच्या दिलासा देणारा एक माहेरच आहे असं म्हणायला
0: बिलकुल बिलकुल
1: हरकत नाही, नाही का. लहान मुलं सोबत असतील तर त्यांची पण व्यवस्था केली जाते का?
0: हो, आता लहान म्हणजे इथे आपल्याकडे 12 वर्षापर्यंत मुलं आणि मुली तर जन्मापासून तर म्हाताऱ्या आजीपर्यंत कुणीही आपल्याकडे येऊ शकते.
1: सगळ्यात वयोवृद्ध महिला, हा
0: एक वयोवृद्ध महिला आता मागेच आली तर म्हणजे ती अपंग पण होती पण तिला कोणीच घ्यायला तयार नव्हतं. आम्ही तिच्या घरच्यांचा शोध घेतला आणि पांढरकवड्यात मध्ये तिचा मुलगा होता सावत्र, मग त्यांच्याकडे समजवून बुजवून की त्यांची जबाबदारी आहे बा ती, तर त्यांच्याकडे आम्ही पोहोच करून दिलं.
1: बरोबर. म्हणजे आपण असं म्हणूया की महिला कोणत्याही वयामध्ये असेल तरी अत्याचाराला बळी पडू शकते,
0: कोणत्याही कोणत्याही म्हणजे आता आपले शहरामध्ये म्हणजे आपण बरेच वेळा असं वाटते की स्लम एरियामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये

0: देच अत्याचार जास्त होतात असं काहीच नाही. चांगल्या आर्थिक सुबद्धता असलेल्या घरामध्ये सुद्धा अत्याचार होऊ शकतात. एक विठ्ठलवाडीमध्ये आपल्या यवतमाळमधलं घटना आहे की 55 वर्षाच्या महिला आहेत आणि त्यांनी 3 दिवस भटकल्या की कुठे काय आहे, मला काही सहारा मिळतोय का, मला कुठे काही. आणि 3rd दिवशी शेवटी त्यांचं मासोळी तलावामध्ये मृतदेह तरंगत दिसला. तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की चांगल्या घरामध्ये सुद्धा अशा घटना घडतात. ही फार वाईट गोष्ट. म्हणजे नवरा चांगला पेन्शनधारक, मुलगा चांगला कमवता आणि तरी महिलेला अशी वेळ
1: समाजाला, म्हणजे या गोष्टीवर सुद्धा लक्ष केंद्रित आपण करायला पाहिजे की तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता असून तुम्ही तुमच्या पालकांना सांभाळू शकत नाही आणि त्यामुळे समाजात वृद्धाश्रम निर्माण झालेले आहेत, ही सुद्धा दुर्दैवाची
0: वाईट गोष्ट आहे. आणि कसं आहे की आता तिचे पती पण कमवते आणि पेन्शन धारक होते, म्हणजे ती काही इकॉनॉमिकल डिपेंड कोणावर नव्हती. पण होत काय की महिलेला ना पैशांसोबत आर्थिक आर्थिक हा आर्थिक स्थैर्यासोबत आहे ना तिला मान सन्मान तिचं ते सगळ्या गोष्टी लागत असतात आणि त्या जेव्हा मिळत नाही ना ते ती सहन करण्याची एक लेवल असते. मग ती जर तिची ती पार झाली, तिला जर असं वाटत असेल मी आता सहन करू शकत नाही, मग ती कुठल्याही थराला जाऊ शकते.
1: एखादी मुलगी मायनर असेल आणि असं तिच्यावर अत्याचार झाला असेल किंवा नकळत कधी फसवली गेली असेल, आमिष देऊन बळी पाडण्यात येतं किंवा कधी कधी अत्याचार झालेला असतो, प्रेग्नन्सी राहते, मग अशा केसमध्ये तुम्ही काय करतात?
0: आता पहिले तर ती तिचा यात दोष नाही हे तिला समजून सांगतो, तिच्या घरच्यांना समजून सांगतो की जरी असं झालं आहे तुम्हाला वाटतं की तिची संमती होती, पण तिला समज नाही याबाबत. कायदाही हे म्हणतो, आम्हीही त्यांना ते समजावून सांगतो. फक्त कसे की यातून आता पुढे तिला कसं सोडवता येईल, तिला कसा आधार देता येईल, किंवा कोणी तिला असं काही न बोललेल, म्हणजे कोणी दुखवू नये यासाठी प्रयत्न केली जातात. आणि तिला खरं तर पुनर्वसन, म्हणजे तिचं ती प्रेग्नंट आहे तर मग आता गर्भ म्हणजे गर्भपात करणं शक्य असेल तर लगेच ती प्रोसेस करणे, कारण तिचं वयच नाही की ती त्यावेळी डिलिव्हरी करू शकेल आणि आई होण्याचं तिचं वयच नाही, तिचं शरीर तसं परिपक्व नाही. तर आम्ही त्यासाठी प्रयत्न म्हणजे करतो. आणि आम्ही पेक्षा बालकल्याण समिती, 18 वर्षाच्या आत सगळे निर्णय घेण्याचा अधिकार बालकल्याण समितीला आहे, तर बालकल्याण समिती हे सगळं ठरवत असते की ते काय करेल. आमचं काम आहे की तिला मानसिक आधार देणे,
1: अगदी,
0: किंवा मग तिच्या घरच्यांना पण मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. कारण मुलगी म्हणजे आपल्याकडे ना की इज्जत, म्हणजे मुलीला काही
1: सिम्बॉल,
0: हा, आणि मुलीला काही झालं म्हणजे आपली इज्जत गेली असं समजतात. मग ते सांगणं की अरे एखादी चूक मुलीकडून होऊ शकते, सगळं काही संपलेलं नाही, ती नव्याने पण काहीतरी सुरू करू शकते, तिला तुम्ही संधी द्या, तुम्ही पण स्वतःला सावरा, यासाठी तिच्या कौटुंबाचं काउन्सिलिंग चांगल्या प्रकारे केलं जाते. तिच्या वेळ पडली तर तिच्या आजोबा आजी जेवढे पण जवळची नातेवाईक आहेत त्यांना बोलवून आम्ही सगळं हे सांगत असतो की तर ही एक फॅमिली बाउंडिंग तयार करण्याचा एक प्रयत्न आम्ही करतो.
1: मिनलताई, आता एखाद्या स्त्रीला तुम्हाला संपर्क करायचा असेल, फोन उपलब्ध नसेल, फोन काढून घेतलेला असेल, तर तिने कुठे संपर्क करावा?
0: आमचं वन स्टॉप सेंटर पोलीस कवायत मैदानच्या विरुद्ध दिशेला आमचं वन स्टॉप सेंटर आहे.
1: बरोबर, म्हणजे तिथे येऊन डायरेक्टली जरी महिला
0: ती डायरेक्ट येऊ शकते, कोणी म्हणजे तिला पोलीस आणू शकता, तिला बालकल्याण समिती आणू शकते, तिला अंगणवाडी सेविका आणू शकते, पोलीस पाटील आणू शकते, किंवा ती स्वतः कोणीही आणू शकते, किंवा ती स्वतः पण येऊ शकते.
1: अगदी.
0: तर 112 112 कॉल केला तर पोलीस हेल्पलाईनची गाडी येते आणि ते तुम्हाला तिथून रेस्क्यू करतात. बरेच वेळा तुम्हाला राहायला जागा नसेल ते आमच्या वन स्टॉप सेंटरलाच आणतात. तर हे सगळंच जे सांगणं आहे, पुन्हा 1 1 0 9 8 10 9 8 हे बालकांसाठी, म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या मुलीसुद्धा याला कॉल करू शकतात, मुलं पण करू शकतात की आम्ही अडचणीत आहोत, आमच्यावर कोणी अत्याचार करत आहेत, घरी सांगायची हिंमत होत नाही, किंवा इतक्या जवळचा व्यक्ती असतो ना की आपण आईलाही नाही सांगू शकत की हा माझ्यावर अत्याचार करतो आहे. मग अशा वेळी 10 9 8 आपण लगेच कॉल करू शकता, लहान मुलीसुद्धा, मुलंसुद्धा. म्हणजे आता आपण बघतो की मुलींवर अत्याचार होते असं नाही, फक्त मुलांवर देखील होते. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की मुलींच्या अत्याचारावर चर्चा होते आणि मुलांच्या अत्याचारावर चर्चाच होत नाही. मग ही अत्याचार झालेली मुलंच कदाचित क्रूर बनून पुन्हा अत्याचार करत असतील असं पण असू शकते. म्हणजे आपण

0: म्हणतो की इतकी क्रूर प्रवृत्ती येत कुठून आहे, तर त्याचे मूळ पायमूळ यात असतील. तर माझंही आवाहन आहे सगळ्यांना की अशा कुठल्याही मुला मुलींवर अत्याचार होताना आपल्याला दिसत असेल तर आपण चुप बसू नका, कारण ती मुलं अज्ञान आहेत. आणि जी लोक सज्ञान आहे, ज्या महिला सज्ञान आहे, त्यांना वाटतंय की मला हा त्रास आहे, माझ्यावर अत्याचार होत आहे, तर कृपया शांत बसू नका, आपण बोला. जेव्हा आपण बोलू ना तेव्हाच कोणीतरी तुमच्यावर कार्य करणार आहे, तुमच्यावर काम करू शकणार आहे.
1: तर श्रोते हो, आज आपण सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक मिनलताई जगताप यांच्याशी बातचीत केली सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्यपद्धतीबद्दल आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीविषयी. आजच्या मुलाखतीमधून तुम्हाला यातून बोध घ्यायचा आहे की आपल्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर सदैव 12 महिने 24 तास सज्ज आहे. आपण त्यांची मदत मिळवून घ्यायला पाहिजे. आणि महिलांना मला सांगावं असं वाटतं की महिलांनी अत्याचाराला नाही म्हणायला शिका. पहिली वाईट नजर तुमच्याकडे येत असेल, पहिला एखादा ताशेरा तुमच्यावर ओढला जात असेल, तुम्हाला जाणवत असेल की इथे तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी होत आहे, तुमच्या आत्मसन्मानाला ठेस लागते, तिथे तुम्ही नाही म्हणायला शिका. आणि मैत्रिणींनो, आयुष्य हे खूप सुंदर आहे, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने जगावं त्यासाठी खूप वाटा तुमच्यासमोर, प्रगतीच्या वाटा उभ्या असतात. आयुष्य एखाद्या अत्याचारानंतर संपत नाही, तो फुलस्टॉप नसतो, कारण तुम्ही केवळ एक पत्नी नसता. जर एखाद्या पत्नीवर अत्याचार होत असेल तर इतर भूमिकांनासुद्धा तुम्हाला न्याय द्यायचा असतो. तुम्ही एक बहीण असता, तुम्ही कुणाची तरी लेक असता, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानग्या मुलांची तुम्ही आई असता. म्हणून तिथे सगळं संपत नाही. सखी वन स्टॉप सेंटरला जाऊन तुम्ही या आपण असं म्हणू पहाटेकडे जाऊ शकता. तुमच्यासाठी नवीन दिवस हा प्रदीर्घ काळोखानंतर येणार असतो. तर मिनल जगतापताई, तुम्ही इथे आलात आणि खूप सुंदर माहिती आमच्या श्रोतांसोबत वाटून घेतली. मी आकाशवाणीच्या वतीनं आभारी आहे. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: आताच आपण सखी वन स्टॉप सेंटर यवतमाळच्या केंद्र प्रशासक मिनलताई जगताप यांच्याशी मंगला माळवे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगला माळवेला अनुमती द्या, पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
0: सूक्ष्म अन्न द्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
1: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
0: किंमत कमी उत्पन्न नामी,
1: संपर्क 950 377 47 97।

आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे। ठळक बातम्या। भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी। व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ। आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष युमिन उंगलाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली। दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

0: च्या दरात वाढ आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष युमिन उंगलाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली. याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा, प्रदेश व्यवस्थापन, विकास, विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली. सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. युमिन उंगलाईंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरे

0: त्यांच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG, पेट्रोल, डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता, काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE.ADV.AC.IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस रॉय यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. CBI आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समूह व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. प्रसार भारतीच्या

0: श्रोते हो, ऐकूया ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध।
1: भक्तीच्या फुलांचा बोले तो सुवास, भक्तीच्या फुलांचा।
2: नमस्कार श्रोते हो, भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या स्वरांनी सजला, नटला आणि अजरामर झाला, त्या स्वरांमधला एक अलौकिक असा स्वर होता जो अत्यंत नितळ, कोमल आणि कानामध्ये रेंगाळणारा होता। आज आपण अशाच एका महान गायिकेच्या सांगीतिक प्रवासाला उजाळा देणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या साधेपणानं, सुसंस्कृतपणानं आणि मधुर स्वरांनं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, त्या म्हणजे पद्मभूषण सुमन कल्याणपूर।

0: मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं. लहानपणापासूनच सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती. रंग, रेषा आणि छटांवर त्यांचं इतकं विलक्षण प्रभुत्व होतं की त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रितसर प्रवेशही घेतला होता. अतिशय सुंदर अशी निसर्गचित्र सुमनताई रेखाटायच्या, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. चित्रकलेच्या कॅनव्हासवरील रंगांपेक्षा स्वरांचे सप्तरंग सुमनताईंच्या आयुष्यामध्ये अधिक गडद होणार होते. सुमनताईंच्या आवाजातील निसर्गदत्त गोडव्याची सगळ्यात पहिल्यांदा पारख केली ती म्हणजे त्यांचे शेजारी आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित केशवराव भोळे यांनी. त्यांनी सुमनताईंना गाण्याची गोडी लावली आणि गायनाचे प्राथमिक धडे देखील दिले. सुमनताईंमधली प्रतिभा ओळखून त्यांना पुढे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्यांकडून आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून पटियाला घराण्याच्या शास्त्रीय संगीताचं रितसर शिक्षण मिळालं. 1953 शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून आणि 1954 मंगू या हिंदी चित्रपटातून सुमनताईंचा पार्श्वगायनाचा हा दैदिप्यमान प्रवास सुरू झाला. सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ निवेदिका आणि लेखिका मंगलाताई खाडीलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत की एखादी वेल असते ना तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही, तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं. एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला तेऊ करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले. केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा छेडायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडस त्यांना ज्ञान दिलं. पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं. ज्योत्स्नाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या आणि त्यांच्याकडे जिथं राहत होत्या, म्हणजे 2-3 घरं बदलली हेमाडी कुटुंबानी, पण तशा त्यांना आपली पाण्याची टाकी असते ना त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्रीण होती सुमन बलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या. हे सुमनताईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणाल्या की यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले त्यात देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले. 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला.
0: रसिक हो, 1960 आणि 70 दशकामध्ये सुमन कल्याणपूर हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं. तो भारतीय संगीताचा सुवर्णकाळ होता. गाण्यांमध्ये मेलडी, भाव आणि शब्दांचे अचूक स्पष्ट उच्चार यांना सर्वोच्च असं स्थान होतं. अशा काळामध्ये शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि एस डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांनी सुमनताईंच्या अष्टपैलू स्वरांचा वापर करून एकापेक्षा एक अजरामर अशी गाणी दिली. सुमनताईंच्या आवाजातील उपजत अशी कोमलता, सात्विकता आणि गाण्यामधली शास्त्रीय बैठक यामुळे त्या प्रत्येक दिग्गजांच्या पसंतीला उतरल्या. संगीतकार रोशन यांनी तर त्यांच्या आरती, जहाआरा आणि ताजमहल सारख्या भव्य चित्रपटांमध्ये सुमनताईंच्या आवाजावर पूर्ण विश्वास टाकला. जुही की कली मेरी लाडली या गाण्यामधील त्यांचे सूर आजही मनाला शांतता देतात. याच सुवर्णकाळात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल 140 अधिक अविस्मरणीय द्वंद्वगीतं दिली. रोमॅन्टिक गाण्यांपासून ते अगदी विरहाच्या गाण्यांपर्यंत आणि भजनांपासून ते हाय एनर्जी गाण्यांपर्यंत या जोडीनं रसिकांवर मोहिनी घातली. तुमने पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही गाणी इतकी सदाबहार झाली की आजची नवी पिढी देखील ही गाणी तितक्याच आवडीनं ऐकते, त्यावर डोलते आणि गुणगुणते सुद्धा.

28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील ढाका इथे जन्मलेल्या सुमन हेमाडी पुढे जाऊन सुमन कल्याणपूर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सुमनताईंचं बालपण अत्यंत सुसंस्कृत अशा वातावरणात गेलं. 1943 मध्ये

0: 1958 मध्ये मुंबईचे प्रतिथयश उद्योजक रामानंद कल्याणपूर यांच्याशी सुमनताई विवाहबद्ध झाल्या आणि सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. लग्नानंतर देखील त्यांच्या पतीचा आणि सासरच्या कुटुंबाचा सुमनताईंना संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज आपल्या पार्श्वसंगीताच्या दुनियेमधला एक मधाळ आवाज लोप पावलेला आहे. सुमन कल्याणपूरजी यांच्या देहावसानाने एका अत्यंत सृजनशील आणि सच्च्या स्वराला आपण मुकलेले आहोत. देखणं व्यक्तिमत्व, सुसंस्कृतता, शालीनता आणि अत्यंत सुंदर स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व त्याच्या आवाजामध्ये सातत्यानं उमटत होत आणि वार्धक्यानंही त्या आवाजावरती आपली मोहर उठवली नाही असा तो सुंदर आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मला व्यक्तिशः सुमनताईंची मराठीतली सिनेमा सोडून व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी आठवतात आणि त्यात त्यांनी जो आपला मनाचा मोकळेपणा आणि शांतपणा, स्वस्थपणा जो त्या आपल्या गाण्यामध्ये गुंतलेला आहे, त्यामुळे त्या गाण्यांची उंची खूप वाढलेली आहे. त्यांची सगळी गाणी कुठल्याही भाषेतली असो, त्यांच्या मोकळ्या स्वभावाची एक ग्वाही देणारी आहेत. त्यांच्या संगीतामध्ये सुरेलपणा आणि माधुर्य यांचा अत्यंत सुंदर असा मिलाप झालेला होता. त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकांना जे हवं ते अत्यंत चांगल्या रीतीनं दिलं आणि त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशा कलाकारांच्या मांगी आळीमध्ये त्यांनी आपली एक वेगळी मुद्रा उठवली. हे काही सोपं काम नव्हतं आणि ते फक्त त्यांच्या अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वामुळे साध्य झालं. त्यांनी कुठेही स्वतःचा बडीवार माजवला नाही, कुणाशीही स्पर्धा केली नाही. त्यांनी आपल्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठलाही विरोधाभास उत्पन्न होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या गायनाला एक वेगळीच उंची लाभलेली होती. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाचा लोप झाल्याबद्दल अत्यंत खंत वाटते. असा कलाकार वारंवार होत नाही, विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली त्या क्षेत्राचं जे ग्लॅमर होतं त्या ग्लॅमरचा त्यांनी स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही. ते नेहमीच त्यांचे पाय त्यांनी जमिनीवर ठेवले आणि आपल्या व्यक्तिमत्वातला शालीनपणा कधी सोडला नाही, आपल्या स्वरातला शालीनपणा सोडला नाही. अशा माधुरीयुक्त स्वराला मी माझी मनोमन श्रद्धांजली अर्पण करते.
0: केवळ हिंदीच नाही तर मराठी सुगम संगीतामध्ये आणि भावगीत विश्वामध्ये सुमनताईंचं योगदान हे अतुलनीय किंबहुना अद्वितीय असं आहे. मराठी मातीशी, इथल्या निसर्गाशी आणि भावनांशी त्यांचे स्वर असे काही एकरूप झाले की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलं. संगीत सम्राट श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, वसंत प्रभू आणि प्रभाकर जोग यांच्या मधुर आणि तितक्याच अवघड चालींना सुमनताईंच्या स्वरांनी अतिशय लीलया आणि सुंदरपणे सजवलं. सुमनताईंनी गायलेली गाणी म्हणजे भावनांचा सुरेख असा कोलाजच म्हणता येईल. शब्द शब्द जपून ठेव, सांग कधी कळणार तुला, पाखरा जारे दूरदेशी किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि निंबोणीच्या झाडामागे, ही गाणी ऐकताना आजही रसिकांचे डोळे पाणावतात, जुन्या आठवणी ताज्या होतात. केवळ प्रेमभावना किंवा विरहच नाही तर अध्यात्म आनंदाचा सर्वोच्च अनुभव देखील सुमनताईंनी आपल्या गायकीमधून दिला.

0: आज प्रत्येक मराठी घरामध्ये गायली जाणारी आणि मनाला सात्विकतेचा आनंद देणारी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा यासारखी भक्तिरचना सुमनताईंच्या स्वरांनी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवली. हा स्वर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा, पहाट वेळेचा आणि प्रार्थनेचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपल्या ह्या लाडक्या गायिकेप्रती आदरांजली व्यक्त करताना ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर म्हणाल्या,
1: आज सकाळीच मला बातमी कळली की सुमनताई कल्याणपूर वारल्या आणि मला धक्का बसला, कारण

0: एक माझा खरा म्हणजे त्यांच्याशी परिचय असा नव्हता. त्यांची गाणी मी लहानपणापासून ऐकत होते आणि इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि अजरामर केली. तर मध्यंतरी मला असं वाटतं की 85वा त्यांचा वाढदिवस होता आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांनी मला बोलवलं होतं. षण्मुखानंदला प्रोग्राम होता त्यांच्याच गाण्यांचा, इतरही आर्टिस्ट होते, मी पण गाणार होते. तर त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटले आणि भेटून खूप आनंद झाला, कारण एकतर इतकी गाणी त्यांची सुंदर सुंदर ऐकलेली होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलं. अतिशय मृदू आणि सोज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि चेहऱ्यावरचा शांत भाव होता. आणि खरंच मला कमाल वाटली की ह्या वयाला सुद्धा ह्या किती सुंदर दिसत आहे असं वाटत होतं. आणि नमस्कार मी केला, छान बोलल्या वगैरे त्या बाईंशी आणि मग कार्यक्रमातच वेळ दिला. त्यामुळे एकदाच भेट झाल्यामुळे माझ्याकडे काही आठवणी दिसते असे नाहीये, पण एक मोठे आर्टिस्ट आपण गमावली याचं दुःख नक्कीच आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
1: सुमनताई म्हणजे केवळ एक थोर गायिका नव्हत्या, तर एक अत्यंत साध, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणारं आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुमन कल्याणपूर. सुमनताईंनी आयुष्यभर केवळ आपल्या कलेचीच साधना केली. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्सीम सांगीतिक सेवेसाठी भारत सरकारनं 2023 पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं. 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या. भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की. जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील.

अशा या महान ऋषितुल्य आणि कोमल स्वरांच्या धनी असलेल्या आदरणीय सुमन कल्याणपुरी ह्यांना आणि त्यांच्या अढळ अशा स्वरांना आमचे कोटी कोटी प्रणाम.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा.

श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.